नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 जेष्ठ शके 1948, दिनांक 2 जून 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणात सर्व श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणाला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

0: ते पाच या चार समासांमध्ये स्वगुण परीक्षा या शीर्षकांतर्गत केले आहे. परब्रह्मापासून वेगळा होऊन मनुष्य जीवदशेला येतो. त्रिगुणात्मक प्रकृती आणि तिची अभिव्यक्ती, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन कल्पित अवस्था जीवनातील विविध द्वंद्वाचे तडाखे यामध्ये सापडलेल्या जीवाचे आयुष्य वेगाने कधी संपून जाते लक्षातही येत नाही. मग त्याला आपले खरे स्वरूप जाणून घेण्यास सवडच मिळत नाही. कल्याण स्वामी आपल्या गुरुदेवांकडे प्रार्थना करतात, तयासी मुक्त करावया पूर्ण, तुबा उतरलासी ज्ञान घन, रोगिया औषधी देऊन भवमोचन करीशी. स्वतःचे मूळ स्वरूप विसरल्यामुळे ते बद्ध झाले आहेत, त्यांना मुक्त करण्यासाठी हे गुरुराया तुम्ही ज्ञानरूपी मेघ होऊन आला आहात. अज्ञान हेच त्यांच्या बद्धतेचे कारण आहे. त्यांच्या या रोगावर ज्ञानाची वृष्टी करून आपण त्यांना या भवातून मुक्त करावे. मी देह आहे हे माणसाचे अज्ञान आहे. भव म्हणजे जन्माला आलेले किंवा निर्माण झालेले. जे जे निर्माण झाले ते नष्ट होणार हे निश्चित, पण देहबुद्धीने जगणारा माणूस हे दृश्य विश्व खरे मानतो, या प्रपंचाला सत्य मानतो, त्याबद्दल मोहामुळे ममत्व जपतो, त्यामध्ये सुख आहे असे मानतो. पण हा सगळा त्याचा भ्रम आहे आणि भ्रमाच्या या रोगाने तो ग्रस्त आहे. या रोगावर एकमेव औषध आहे ते म्हणजे अज्ञान दूर करून ज्ञान प्राप्त करून घेणे. मी म्हणजे देह हा अहंकार दूर सारून मी म्हणजे आत्मा ही भावना दृढ करणे आणि हे ज्ञान फक्त गुरुकृपेने संत संघानेच प्राप्त होते. अगदी सामान्य पातळीवर विचार केला तरी हे लक्षात येईल की मी आणि माझा देह या दोन भिन्न गोष्टी आहेत. साधे डोके दुखत असेल तरी आपण म्हणतो माझे डोके दुखत आहे, म्हणजे मी आहे हे माझे डोके आहे आणि ते दुखत आहे. जर मी आणि हे डोके एकच असतो तर मी सहजच म्हटले असते की मी दुखत आहे ना, बरोबर? पण आपण इतका विचारच करत नाही. म्हणूनच समर्थांनी कायम विवेकावर भर दिला आहे. माणसाने सारासार विचार करून आत्मानात्म विवेक करून हे जाणून घ्यावे असे समर्थ वारंवार सांगतात. कल्याण स्वामी समर्थांना हीच विनंती करतात की गुरुराया, या अज्ञानामुळे भवरोगाने ग्रस्त असलेल्या आणि भयग्रस्त झालेल्या लोकांना आपले हे ज्ञानरूपी औषध देऊन आपण मुक्त करावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: चिंतन हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचं लेखन केलं होतं संजीवनी तोफखाने यांनी. सकाळचे 6:10:40 झाले आहेत. प्रभात वंदना भक्तिसंगीताच्या भक्तिमय कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात वैभवी शेटे यांनी गायलेल्या ललिता पंचकम स्तोत्रानं.

श्रोतो, सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही भूपाळी होती ग दि माडगुळकर यांची. प्रभात वंदना हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग, गायलाय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

श्रोतेहो, हा होता संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग, गायला होता लता मंगेशकर यांनी. प्रपथवंदना कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हरिओम शरण यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना.

0: श्रोतो, विनयचंद्र मौद्गल्य यांच्या समूहस्वरातील देशभक्ती रचनेनं सांगता करत आहोत प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या भक्तिमय कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:35 होत आहेत. वेळ आहे आमचं शेतीविषयक सदर कृषीवाणीची.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: मॅडम नमस्कार.
3: नमस्ते.
2: बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याच्याबद्दल आपण बोलतोय. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की पाणी साठवणूक आणि त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे. आता पावसाचं पाणी आडवा आणि जिरवा तंत्रज्ञान सुद्धा खूप महत्वाचं आहे की ज्या योगे भूजल पातळी जी आहे ती आपल्याला वाढवता येऊ शकते. मग हे आडवा आणि जिरवा तंत्रज्ञान कशा पद्धतीनं वापरलं गेलं पाहिजे या हंगामासाठी.
3: पावसाचं पाणी आडवा आणि जिरवा तंत्रज्ञान म्हणजे शेतात आणि क्षेत्रात पावसाचं वाहून जाणारं पाणी म्हणजे रन ऑफ आडवायचंय आणि ते जमिनीत झिरपवून इन्फिल्ट्रेशन करून भूजल पातळीत वाढ करायची. आता ह्याची काही मुख्य तंत्र आहेत म्हणजे समोच्च बंधारे आहेत किंवा बायोलॉजिकल बंडिंग आपण ज्याला म्हणतो. शेताच्या उतारावर समोच्च रेषांमध्ये मातीची किंवा गवतांची बांध घालून पावसाचं पाणी थांबवणं. हे बंधारे जमिनीच्या उतारावर पाणी अडवतात आणि हळूहळू ते पाणी जमिनीत झिरपलं जातं. आता सीसीटी समोच्च ट्रेंच म्हणजे ज्याचं रेट डोंगराळ किंवा जमिनीच्या उताराच्या बाजूने 30-45 cm खोलीवर आणि 45-60 cm रुंद असे समोच्च ट्रेंच किंवा चरेत हे 5-10 meters अंतरावर हे खोदल्या जातात. पाऊस आला की हे ट्रेंचमध्ये काय होतं पाणी साठलं जातं आणि ते हळूहळू जमिनीत झिरपलं पण जातं. तर पावसाच्या पाण्याच्या वाहतूक मार्ग शोधून त्या ठिकाणी शेततळ किंवा पाझर तलाव हे केले पाहिजेत. साठवलेलं पाणी रब्बी हंगाम किंवा उन्हाळी हंगाम आहे, सिंचन असेल, जनावरांसाठी असेल, एवढंच काय तुम्ही अगदी मत्स्य शेती जरी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला हे उपयुक्त आहे. आणि उरलेलं पाणी हे हळूहळू करत भूजलात ते झिरपलं सुद्धा जातं.
2: बरोबर.
3: सरी वरंबा पद्धत एक आहे. ओलावा टिकवण्यासाठी उताराच्या विरुद्ध सरी आणि वरंबे पद्धतीने मशागत केली जाते. त्याच्यामुळे काय होतं पाणी थांबवलं जातं आणि ते झिरपलं जातं. मग त्याच्यामुळे काय होतं धूप आणि पोषकांची हानी आहे ती कमी केली जाते. नाला बंधारे एक आहेत. शेतीच्या आसपासच्या नाल्यांमध्ये ठिकठिकाणी तुम्ही नाला बांध करू शकता, बंधारे बांधू शकता, पाणी अडवून त्याच्या आसपासच्या विहिरींना आणि क्षेत्राला पाणी झिरपेपर्यंत लाभ मिळत राहतो. म्हणजे आता तुमच्या शेताच्या अशा 2-3 ठिकाणी समजा विहिरी आहेत आणि तिथूनच एखादी वगळ नदीची जर गेली असेल आणि तिथे तुम्ही जर छोटे छोटे बंधारे केले ते पाणी काय होतं जे खूप फुल स्पीडने जे वाहत जातं उतारावर तर ते अडवलं जातं आणि खूप काळ एकाच ठिकाणी स्थिर झाल्यामुळे पाणी हळूहळू स्थिर होतं आणि आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याची पातळी त्याच्यामुळे वाढली जाते. हा फायदा करून आपल्याला घेता आला पाहिजे छोट्या छोट्या

0: नदी किंवा वगळी आपल्याला वाटतात, पण त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा हा करून घेता येऊ शकतो. याच्यामुळे काय होतो, मातीचा ओलावा हा टिकून राहण्याला मदत होते, पिकाचं तुमच्या उत्पादन वाढतं, कारण त्याला पाणी ज्यावेळी गरज आहे पिकाला त्यावेळी तुम्हाला पाणी देता येतं. भूजलाच्या पातळीत तुमच्या वाढ होते, भूजल पुन्हा पुनर्भरण होत राहतं, मातीची धूप पोषक झीज हे कमी होत राहतं. उशिरा पाऊस आला किंवा पावसाळ्यात खूप जास्त खंड पडला तरी सुद्धा हे बदललेलं पीक नियोजन करणं हे तुम्हाला खूप महत्वाचं ठरतं. आणि या ठिकाणी पाणी हा महत्वाचा घटक आहे जो तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे याच्यामुळे. त्यामुळे लवकर पिकणाऱ्या कमी कालावधीच्या वाणांची निवड करा. अगदी मध्यम आणि भारी जमीन असेल तर सोयाबीन आहे किंवा ज्वारी आहे, हे अशी कमी दिवसाची हलकी पिकं तुम्ही निवडू शकताय. तर समजा हलकी किंवा मध्यम जमीन आहे त्या ठिकाणी बाजरी निवडा ना तुम्ही असं, किंवा तीळ करा, वरी करा. आंतरपीक पद्धतींचा वापर करायला हवाय, म्हणजे तुम्ही सोयाबीन तूर आहे, बाजरी आणि तूर आहे अशा पद्धतीनं पेरणी करा, त्या बियाण्यांवर प्रक्रिया करा. दर्जेदार बियाणं वापरलं पाहिजे. सुरुवातीला आपल्याला त्याचं पिकांची संख्या व्यवस्थित तुम्हाला ठेवली पाहिजे, खतांचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं पाहिजे. ओलावा टिकवण्यासाठी सरीवरंबा पद्धती वापरा, ब्रॉड बेड फरो बीबीएफ या पद्धतीचा वापर करून पेरणी करा. पाणी साचलं तर ते निचरा कसं होईल यासाठी चर काढून ठेवा. जास्त उशीर झाला पेरणीसाठी तुम्हाला समजा तर सूर्यफूल आहे, बाजरी आहे, नाही का, म्हणजे याच्यासाठी सुद्धा तुम्ही काही ना काही ऑप्शन्स निवडून ठेवा, हे अगोदर करणं खूप गरजेचं आहे. रब्बीसाठी हरभरा आहे, गहू आहे, ही पर्यायी पिकंही आत्ताच ठरवून ठेवा. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी अडवायचं आणि जिरवायचं, पण याचबरोबर पाणी वापर करण्यासाठी जे आपण ठिबक संच बसवा असं शेतकऱ्यांना सांगतो, पण ती योग्य वेळ कोणती असायला हवी आहे, तर योग्य वेळ म्हणजे जमिनीची मशागत किंवा तुमची जी खत देऊन झाले किंवा गादी वाफे करून झाले आणि पिकांची लागवड होण्याच्या आधीच तुमची ठिबकची लाईन आणि एकूण यंत्रणा आहे ती अगोदर बसली पाहिजे. म्हणजे पेरणी किंवा रोपांची लागण झाली की लगेच तुम्हाला त्याचं सिंचन हे सुरू करता यायला हवं. यात पण कसं आहे, पिकांची लागवड होण्यापूर्वीच तुम्ही ठिबकची टाकी आहे, मुख्य लाईन आहे, साईड लाईन आहे, वॉल्स आहेत, फिल्टर सिस्टीम आहे, ही पूर्ण तुमची तयार असली पाहिजे. आणि लागवड झाल्यावर मग तुमच्या ड्रिपरनी ते पाणी व्यवस्थित येईल, म्हणजे ते अगोदर नियोजन केलं पाहिजे. आता फळबागांसाठी नवीन फळबागा करायच्या असल्या, लागवडीपूर्वी सेटअप करा, म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्हाला योग्य ओलाव्याचं व्यवस्थापन करणं शक्य होणार आहे आणि साठवलेल्या पाण्याचा वापर अगदी काटेकोरपणे करता येऊ शकतं तुम्हाला. याच्यामुळे पेरणी लागवडीनंतर केल्यानंतर तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा पाणी देता येते, उत्पन्न वाढतं, खत टाकता येतं, वाऱ्यावर नियंत्रण मिळतं आणि महत्वाचं म्हणजे मातीतला ओलावा हा कायम जपून ठेवता येतो.
1: नक्कीच, म्हणून तर आपण हे पाणी अडवा आणि जिरवा तंत्रज्ञान वापरणं खूप महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर,
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंना कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:41 होत आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 परिसर या सत्रात ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची ही मालिका. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. दिनविशेष सकाळी 6:55 संकलक सचिन प्रभूने. सकाळी ठीक 7 आजचा सुविचार सांगितला जाईल. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते आता जाणून घेऊयात आमचे आज प्रसारित होणारे ग्राहक केंद्रित कार्यक्रम. आज सकाळी 7:40 आपण ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. त्यानंतर 7:45 म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 7:15 वेळ आहे ओळख बाजारपेठेची या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची. तर 8:25 प्रसारित करणार आहोत सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. डॉक्टर महाजन स्किन केअर या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची वेळ आहे 10:10. 10:05 ऐकणार आहोत श्वास हेल्थ केअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 10:10 नंदादीप हॉस्पिटल आणि 10:15 पुन्हा एकदा ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:20 पुणे गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित

आमच्या आज दिवसभरातील संगीतविषयक कार्यक्रम असे आहेत. सकाळी 7:50 ऐकणार आहोत भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका सुगम संगीताच्या कार्यक्रमात. मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहोत 8:40, तर हिंदी चित्रपटातील काही सुमधुर गीतं आपण ऐकणार आहोत 9:00 आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. 9:30 आनंद घेऊया मिश्र गीतांच्या ध्वनिमुद्रिकांचा. 10:30

0: सायंकाळी 5 वाजता एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 7:30 वाजता आमच्या शेतकरी आणि बंधू भगिनींसाठी किसानवाणी या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत गणेश नलवडे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रकल्प संचालक आत्मा विभाग सातारा यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे खतं आणि खतांचे प्रकार. त्यानंतर कृषीवाणी या सत्रात बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे यांचं मार्गदर्शन. आकाशवाणी केंद्र मुंबईहून आज प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 वाजता युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी आणि 7:15 वाजता वृत्तविशेष, तर उर्वरित वेळेत विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम. श्रोतेहो, हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी सातारा केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. याखेरीज नेहमीच्याच वेळेवर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. Hz या FM लहरींवर आपण एकत्र आहोत. आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 6:45 झाली आहेत.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
4: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
3: खरंच?
4: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
3: आणि पारंपरिक कोर्सेस?
4: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच. शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
5: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
6: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
7: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
8: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
7: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
8: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा, 86 68 84 14 43 आणि 77 0 96 39 36.
9: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
10: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
9: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
10: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
9: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
11: साताऱ्यात घर, स्वप्नवत घर, 99 Avenue,
12: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
11: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97 97 92 99 99, 97 97 92 99 99.
13: ये वा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र

0: कोकणी बांधलेली.
1: ऍट मोहितेस फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
0: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
1: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्टेस.
2: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
1: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021 28 45 70.
3: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
4: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
4: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
5: श्रोतो, आपण एकत्र होत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या FM लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर हा कार्यक्रम. यामध्ये ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची ही मालिका. लेखक सुनील भोईटे.
6: नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या साताऱ्याची परिसंस्था या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत साताऱ्याचा पश्चिम घाट, अर्थात साताऱ्याच्या पश्चिमेला पसरलेली किंवा असलेली सह्याद्रीची पर्वतरांग. मित्र हो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे की हा जो साताऱ्याच्या पश्चिमेला असणारा पश्चिम घाट आहे किंवा सह्याद्री आहे, हा जागतिक पातळीवर जैवविविधतेचे केंद्र किंवा एक महत्वाचे ठिकाण म्हणून मानले जाते. हा जगातील 36 जैवविविधता केंद्र जी काही आहेत, संवेदनशील जी काही क्षेत्र आहेत जागतिक पातळीवर, त्यापैकी एक आहे जिथे असंख्य वनस्पती व प्राणी हे फक्त आणि फक्त या प्रदेशामध्येच आढळून येतात. या प्राण्यांना, जीवांना, वनस्पतींना प्रदेशानिष्ठ वनस्पती म्हणून म्हणलं जातं. आणि मित्र हो, काय होतं, एकतर यांची संख्या कमी असते त्यामुळे ह्या प्रजाती ह्या धोक्याच्या पातळीवर असणारे वनस्पती किंवा जीव मानले जातात. आता असा हा जो एक आपल्या पश्चिमेला असणारा जो सह्याद्री आहे, हा सह्याद्री तुम्हाला विशेष वाटेल. सह्याद्री हा 150 दशलक्ष वर्ष जुना पर्वतरांग आहे आणि त्याच्याच बरोबरीने जर आपण दुसरी पर्वतरांग जर भारतातली पाहिलीत तर ती हिमालयाची. हिमालय हा तरुण पर्वत म्हणला जातो, तो मात्र 50 दशलक्ष वर्षांचा आहे. म्हणजे आपल्या सह्याद्रीमधल्या जीवांना, सह्याद्रीमधल्या जीवांनी वनस्पतींना उत्क्रांतीसाठीची 100 दशलक्ष वर्ष जास्त मिळाली असं आपण म्हणूया. आणि त्याचमुळे ह्या कोयनेमध्ये किंवा आपल्या ह्या पाचगणी महाबळेश्वरच्या परिसरामध्ये, पाटणच्या सड्यांवर, चाळकेवाडीच्या सड्यांवर, इथं ज्या काही वन्यजीवांनी वनस्पती दिसून येतात त्या बहुतांश वेळेला प्रदेशानिष्ठ असतात. आता याची काही आकडेवारी पाहूया आपण. मित्र हो, साताऱ्यामध्ये जवळपास 2100 प्रकारच्या वनस्पती आढळतात. 139 सस्तन, 508 प्रकारचे पक्षी, 179 उभयचर अशी संपन्न प्राणीसंपदा ही आपल्याला साताऱ्याच्या परिसरामध्ये आढळून येते. साताऱ्याचा पश्चिम घाट हा इथे उगम पावणाऱ्या नद्यांमधून, त्यावरील असणाऱ्या धरणांमधून जवळपास 245 दशलक्ष लोकांना पाणी देतात. कोयना, कृष्णा, वेण्णा इथे जन्मतात. घाट संपले तर शेती संपेल, अगदी साहजिक गोष्ट आहे. मित्रांनो, या घाट प्रदेशामध्येच आपल्याला अत्यंत महत्वाचा जो पर्जन्य पाऊस आहे तो आपल्याला घाट प्रदेशामध्ये मिळतो. याचबरोबरीनं अत्यंत गुणकारी आणि असाध्य रोगांवर उपायकारक ठरणाऱ्या वनस्पती, वेगवेगळी पिकांची मूळवानं, हे सगळं आपल्याला या आपल्या घाटामधून मिळतं. आता या घाटामध्येच आपल्या घाट म्हणण्यापेक्षा आपण हा एक युनेस्कोचा जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून ऐकतो आहोत. आता याच्यामध्ये अजून वैशिष्ट्यपूर्ण काय आहे तर याचे 3 मुख्यत्वे करून भाग पडतात. आता यातला महाबळेश्वर हे युनेस्कोच्या नामांकनामध्ये नाही आहे, परंतु त्याची भूमिका काय आहे तर महाबळेश्वरमध्ये सातारा जिल्ह्यातल्या जवळपास 5 ते 7 नद्या ह्या एकट्या महाबळेश्वरमध्ये उगम पावतात. त्यामध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री अशा आपल्या काही नद्यांची नावं सांगता येतील. इथलं जंगल जर बघितलं तर अत्यंत सदाहरित जांभूळ, अंजनी, हिरडा या वनस्पतींनी युक्त असणारं जंगल. याच्या बाजूला आपण बघितलं तर कोयना अभयारण्याचा किंवा कोयना वन्यजीव विभागाचा प्रदेश सुरू होतो. याच्यामध्ये

0: त्याचं एक सह्याद्री व्याघ्र राखीव म्हणून पश्चिम महाराष्ट्रातला आणि पश्चिम घाटातला पहिला व्याघ्र राखीव जो प्रदेश आहे तो या भागामध्ये आढळून येतो आपल्याला. या भागामध्ये साहजिकच आहे वाघाचा आदिवासच आहेच आहे, त्याबरोबर बिबट्या, गवा, शेखरू यासारखे. शेखरू हा मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे बरं का, तर हा आपल्याला इथं आढळून येतो. याच्याबरोबरीनं भारतातला सर्वात मोठा जो हॉर्नबिल आहे धनेश आहे, तर तो देखील आपल्याला या प्रदेशामध्ये, महाधनेश आपल्याला या प्रदेशामध्ये आढळून येतो. आता हा कोयना अभयारण्य आणि त्याच्याबरोबरीचं असणारं कास पठार हे जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ आहे. आता कास पठार तर सर्व दूर अख्ख्या जगभर आता सध्या हंगामी फुलणाऱ्या पुष्प सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे असणारे उन्हाळ्यामध्ये भासणारे अत्यंत ओसाड लॅटराइटिक म्हणजे जांभ्या खडकाची जी पठार आहेत ती या पर्जन्य हंगामामध्ये विविध रंगी फुलांनी बहरून जातात. आणि याच त्यांच्या बहरणं किंवा या बहरण्याच्या मागे असणारी काहीतरी इथली परिसंस्था, तिथला प्रदेशनिष्ठ त्यांचा आवास आणि यामुळं सदरचा प्रदेश हा जागतिक नैसर्गिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
1: श्रोतो, परिसर या सदरात परिसंस्था साताऱ्याची ही मालिका आपण ऐकतोय. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:55 होत आहेत. ऐकणार आहोत दिनविशेष. याचं संकलन केले सचिन प्रभुणे यांनी.
2: श्रोते नमस्कार. आज आहे 2 जून. मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म 2 जून 1907. प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार आणि गायक इलियाराजा यांचा जन्म 2 जून 1943. 1970 सालापासून दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचं योगदान देणारे इलियाराजा हे ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक लंडनचे सुवर्णपदक विजेते आहेत. त्याचबरोबर गेल्या 30 वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषांतल्या 900 पेक्षा जास्त चित्रपटातून 4,500 पेक्षा जास्त गाणी संगीतबद्ध केली आहेत. चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म 2 जून 1956. जगातली सर्वप्रथम कांजिण्याची लस कॅनडा इथं देण्यात आली 2 जून 1800. मार्कोनीला रेडिओसाठी पेटंट बहाल करण्यात आलं 2 जून 1896. वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थ वैज्ञानिक देवेंद्र मोहन बोस यांचं निधन झालं 2 जून 1975. भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक राज कपूर यांचं निधन झालं 2 जून 1988. त्यांना बॉलिवूडमधले शोमॅन म्हणून ओळखलं जातं. राज कपूर यांना 1987 साली दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्या राजबाग इथल्या बंगल्यामध्ये राज कपूर यांचं स्मारक आहे. राज कपूर चित्रपटाच्या मनोरंजनाआड काहीतरी संदेश देत असत. आधी कहाणी आधा फसाना अशी त्यांची शैली होती. सामान्य माणसाला नायक बनवून त्या माध्यमातून त्यांनी आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगितलं. आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले जातात.

मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉक्टर गुंथर सोनथायमर यांचं निधन झालं 2 जून 1992 रोजी. जर्मन प्राच्यविद्या पंडित, हिंदू धर्म आणि समाज यांचे अभ्यासक तसंच विवेचक असणारे सोनथायमर यांना भारतीय समाजजीवन आणि भारतविद्येचं खूप आकर्षण होतं. सोनथायमर यांनी संस्कृत, हिंदी, मराठी, तेलगू या भाषा आत्मसात केल्या, त्यामुळे हिंदूंच्या अगदी तळागाळातल्या समाजापर्यंत ते सहज पोचून त्यांचे आचारधर्म विचार समजून घेणं त्यांना शक्य झालं होतं. मराठी भाषेतल्या प्रावीण्यामुळे महाराष्ट्रातल्या धनगरी समाजाशी सहज संवाद त्यांना साधता आला, इतका की धनगर मंडळी त्यांना आपल्यातले एक असं समजू लागली. या समाजाचे आचार, उत्सव, देवदेवता याविषयीचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. महाराष्ट्रात खेडोपाडी आढळणारे विरगल आणि सतीचे दगड हा त्यांच्या कुतूहलाचा

0: जिज्ञासेचा आणि अभ्यासाचा विषय बनला होता. त्यांच्या बिरोबा, मस्कोबा अँड खंडोबा या जर्मन ग्रंथांचं इंग्रजी भाषांतर अँन फेल्डहाऊस यांनी पेस्टोरल डायटीज ऑफ वेस्टर्न इंडिया या ग्रंथाद्वारे केलं आहे, ज्यात धनगर इत्यादी पशुपालक समाजांचं स्वरूप याविषयी त्यांनी चर्चा केली आहे. हिंदू धर्माची पूर्वग्रहविरहित चिकित्सा ही त्यांची सगळ्यात मोठी देणगी होय. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी.

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: विविध रंगी कार्यक्रमांची मेजवानी सातारा आकाशवाणी फक्त आणि फक्त 103.9 MHz या FM लहरींवर आणि न्यूज आणि IR या मोबाईल ॲपवर. श्रोतो, आकाशवाणीचं हे आहे सकाळ सातारा केंद्र. सकाळचे 7 वाजलेत. वेळ आहे आजचा सुविचार या कार्यक्रमाची.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
3: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
3: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
1: ऐकूयात आजचा सुविचार. परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा. सुविचार पुन्हा एकदा. परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा. सुविचार आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
3: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
5: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
6: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
5: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
6: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
5: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
6: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
5: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
6: डिजिटल क्लासरूम,
5: साइट विजिट,
6: ST पास,
5: हॉस्टेलची सोय.
6: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
5: मोबाईल 99-60-13-59-15
6: 01-62-22-45-45.
7: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
8: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
7: आणि कपडे?
8: अगं बाई, ते राहिलेच की हो.
7: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
8: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
7: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
8: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
9: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
10: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
9: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
10: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
9: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
10: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
9: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
10: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडिओ पे।
3: अक्षय, अरे ये ना।
2: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं, किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची।
3: अरे हो, किती प्रश्न बाबा।
2: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी। तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस।
3: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी।
2: कोण जोगळेकर?
3: बाळ जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं। व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा। अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय, आणि त्याचं रूपांतर
2: दिसलं ना मला। माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं।
3: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली। जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात।
2: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच।
3: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच।
2: नंबर दे ना त्यांचा।
3: हा गे, अमेय जोगळेकर 9920114917
2: 9920114917 आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते।
3: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल।
4: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111950 बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोतो, आपण आपल्या सर्वांच्या जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्झ एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत, त्यासाठी जाऊयात आकाशवाणी सातारा केंद्राकडे, आकाशवाणी पुणे केंद्राकडे.

0: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
1: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
0: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
1: पाणी उकळून शांत यावं.
0: काय पण तुझं शांतपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
1: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
0: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
1: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत त्यो शिकवतोय ना.
0: हक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना

0: काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल, असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका पीएचडी धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदा संधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित धाक यांनी थेट थायलंडमधील वाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रीप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघर.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉ मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.

0: पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते, आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या एफ एम लहरींवर. सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानक

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

श्रोतो, आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉ हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरु ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का? जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
2: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन, अँड एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहे. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्थ नसली तर बॉडी पडणार खाली. त्यामुळे पहिला त्याला ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे, तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो म्हणजे नॉर्मल करतो, आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो. तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे, कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट होतं.
1: अच्छा, केमो बद्दल काय सांगा सर? सगळे घाबरतात, केमोला खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
2: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे, त्यांना केमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही, कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बाळ जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो, अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो.

0: जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो.
1: अच्छा,
0: नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कूलिंग, त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकरात लवकर बरी होते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
0: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी.
1: अच्छा,
0: मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे, 2020 वन डे मॅच असते, 2020 असते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय, सर्जरी केली 3-4 दिवस हॉस्पिटल तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं सोपं
0: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन लगेच घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने, किमो चालतो 2-2.5 महिने, तर तो टेस्ट मॅच आहे. रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतं, वन शॉट आहे. सर्जरी केली बिमारी बाहेर काढली आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळा तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचं डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता, आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
0: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्या आधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट.
1: अच्छा,
0: ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेंशन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला, तंबाखू नाही खायचं किंवा तर लवकरात लवकर डायग्नोस करून, त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झालं तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी अनेस्थेटिस्ट असतात जे तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात, एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात, स्वॉलनसाठी स्वॉलन थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये, मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी आपण केलेली आहे, फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सर्शन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सर्शन आपण सांगतो तितका मोठा सर्जन, आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये स्कार येतं, त्यानेच आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
1: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
0: कमी मी एकदम तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही केलं, तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट लावतो. तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला दिसत नाही, पण आधी ते आपण हड्डी आपण त्याचं टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचा, त्यामुळे तो आत
1: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ऍज अडिक्टिव्ह ऍज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन चांगले आपण घेतलेले पाहिजे, तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं आहे. आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
1: प्रतिकारशक्ती
0: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय आहे,

0: इम्यूनोथेरेपी इज नथिंग बट गिविंग पावर्स टू युअर इम्युन सिस्टम.
1: अच्छा,
0: म्हणजे तुमची तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो.
1: अच्छा,
0: तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायचे, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे.
1: अच्छा,
0: चांगल्या हेल्थसाठी
1: डॉक्टर. पण अशा पेशंट्सना डॉक्टर, एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
0: ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे. त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ती कधी येत नाही. ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलो ट्रीटमेंट झाली. एक्झाम्पल, आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनकडे जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात. त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतो. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकन अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये, घशामध्ये आणि स्वरांतरामध्ये आणि लंग्स वर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावं लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्याचे कमी होतात.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळची 7:37 होत आहेत.
1: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी. आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
2: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
3: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
4: चला परिसर स्वच्छ करूया,
2: देशाचा आवाज बनूया,
3: एकीने आपला सातारा स्वच्छ बनवूया.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी, फक्त आणि फक्त 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: श्रोत्या, ऐकूयात आमच्या आजच्या संगीतविषयक कार्यक्रमांविषयी। सकाळी 7:50 आपण ऐकणार आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम। त्यानंतर 8:40 ऐकणार आहोत मराठी चित्रपटातील काही सुमधुर गीतं आमच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात। 9:00 आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा, तर मिश्र गीतांच्या ध्वनिमुद्रिका सकाळी 9:30। नाट्यसंगीत सकाळी 10:30, तर 11:00 ऐकणार आहोत काही गझल गीतं। श्रोतो, 11:30 ऐकणार आहोत पुन्हा एकदा मराठी चित्रपट संगीत, तेव्हा जरूर ऐकत रहा आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या एफ एम लहरींवर। आपण ऐकत आहोत आकाशवाणीचं सातारा केंद्र। सकाळचे 7:40 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार गौरीताई।
3: नमस्कार
2: गौरीताई। अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की। साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष, 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो। यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो।
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
3: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो।
2: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
3: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात।
2: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991। तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com। गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आताच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि

0: त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ

0: ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळची 7:45 झाली आहेत. ऐकूयात आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम. म्हसवडकर सराफ.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन
2: नमस्कार श्रोते हो, म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. म्हसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: मागच्या आठवड्यात आपण झेलम चौबळ केसरी टूर्सच्या ज्या डिरेक्टर आहेत त्यांचा एक छान असा इंटरव्ह्यू ऐकला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या आवडीचा दागिना म्हणजे बांगड्या. वेगवेगळ्या बांगड्या खरेदी करायला त्यांना खूप आवडायचं लहानपणापासून आणि त्यातल्या त्यात सगळ्यात आवडीचं म्हणजे शिंदेशाही तोडे. तर याबद्दलच आज बोलणार. लग्न सराई सुद्धा आता सुरू झालेली आहे. या निमित्ताने बांगड्या हा भारतीय संस्कृतीतला सगळ्यात महत्वाचा भाग आणि लग्नामध्ये याला महत्व असतं, तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल बांगड्यांची आत्ता सध्या वेगवेगळे प्रकार आणि त्याची क्रेज किती आहे?
3: आत्ता सगळ्या सध्या बांगड्यांची क्रेज ही तसं म्हटलं तर खूप वाढलेली आहे.
2: बर.
3: आणि ह्या बांगड्या फक्त लग्न सराईसाठीच असं नाही तर बाकी ही ओकेजन्सला वापरता येतील अशा पद्धतीच्या बांगड्या, जसं की ऑफिस वेअरसाठी एक सिंगल डायमंड बांगडी म्हणा.
2: बर.
3: किंवा जे गोट असतात किंवा एक सिंगलच बांगडी घालायची
2: हो,
3: किंवा काही ट्रेडिशनल ओकेजन्स असतील त्याला बांगड्यांचा सेट घालणे, चारचा, सहाचा, दोनचा, अशा पद्धतीचं प्रमाण वाढत आहे आणि अशा वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट त्यात येत गेल्या आहेत. तर बांगडी ही पूर्ण डायमंडची असू शकते किंवा पूर्ण सोन्याचीही असू शकते, त्यात वेगवेगळे खडे असू शकतात किंवा नक्षी, जाळीदार नक्षी, अशा काही वेगवेगळ्या पद्धतीच्या भरपूर डिझाईन्स आता आलेल्या आहेत.
2: ओके.
3: किंवा ऍडजस्टेबल प्लास्टिकची बांगडी त्याच्यावरती सोन्याचं काम केलेल्या गोष्टी.
2: बर.
3: अशाही नवीन कन्सेप्ट आलेल्या आहेत ज्यात वजन कमी लागतं पण बांगडी ही पूर्ण होते, उठून दिसते
2: आणि सोन्याची असते.
3: सोन्याचीही असते.
2: वा. आपल्याकडे एक जुनी पद्धत होती की पाटल्या, बांगड्या आणि मग तोड्या अशा प्रकारे हात भरला जायचा पूर्वीच्या काळी आणि हिरवा चुडा त्या मध्ये मध्ये घातला जायचा. तर अजूनही तशा पाटल्या बांगड्या घेतल्या जातात?
3: हो, अजूनही तशा पाटल्या बांगड्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात कारण जी पारंपरिक पद्धत आहे ती तर कुठे जात नसते.
2: हो, हो.
3: तीच पुढे पुढे पुढे जाते.
2: हो.
3: आणि ऑफिस वेअर बरोबर काही ट्रेडिशनल फंक्शन साठी ह्या तुम्ही म्हणताय तशा पाटल्या बांगड्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
2: नक्कीच नक्कीच. आता श्रोते हो, लग्न सराई सुरू होणार आहे आणि या निमित्ताने जर का तुम्ही सुद्धा दागिन्यांची खरेदी करणार असाल त्याचबरोबर बांगड्या, मंगळसूत्र असे लग्नासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस याची

0: सगळ्याची भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल म्हसवडकर सराफ इथे, आणि त्याचबरोबर अत्यंत पारदर्शक व्यवहार सुद्धा त्यांच्याकडे होतो. तेव्हा या दागिन्यांच्या खरेदीसाठी जरूर व्हिजिट करा म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ मोती चौक सातारा इथे. पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळची 7:50 झाली आहेत. श्रोते, वेळ आहे भावगीतांच्या ध्वनिमुद्रका ऐकण्याची, अर्थात सुगम संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं, रमेश आणावकर यांचं भावगीत.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस त्याला साजेसत किचन हाऊसकीपिंग डेमो रेस्टॉरंट बँकवेट तज्ञ प्राध्यापक स्टार रेंजचे अनुभव माफक फी 100% नोकरी संधी
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा प्रवेश सुरू
1: संपर्क 83 29 72 94 98
2: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मास

0: अधिक फायदा तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
6: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
7: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
8: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
7: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
8: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
9: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
10: श्रुती सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत भारा तांबे यांचं भावगीत, गायले लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या भा रा तांबे यांच्या या भावगीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: भारतीय रिजर्व बैंक की नीति निर्धारक इकाई के 3 से 5 जून के मध्य के लिए मध्य लिए जाने वाले फैसलों का विश्लेषण किया है। शीर्षक दिया है, महंगाई से गरीबों को बचाने पर फोकस होना चाहिए। पत्र याद दिलाता है कि पिछले 10 वर्षों में खाद्यान्नों की कीमतें इलेक्ट्रॉनिक सामान के मुकाबले ज्यादा बढ़ी हैं।
1: और अंत में लीजिए सुनिए इस बुलेटिन के मुख्य समाचार एक बार फिर। म्यांमार के राष्ट्रपति ऊ मिन आउन लाइन ने कहा, म्यांमार भारत के सुरक्षा हितों के खिलाफ अपनी धरती का इस्तेमाल नहीं होने देगा। वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने कहा, भारत और अमरीका ने व्यापार समझौते के पहले चरण के अधिकांश बिंदुओं को अंतिम रूप दिया। एशियाई खेल 2026 से पहले टॉप समूह में 22 नौका चालक शामिल। और हॉकी में अंडर 18 एशिया कप में भारत ने कोरिया को 4-1 से हरा दिया है। और इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणी प्रेजेंट्स मॉर्निंग न्यूज।
3: एकशे 3.1 MHz आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून। सकाळचे 8:15 ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
4: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
5: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे।
4: माझ्या एका मित्रानं MIDC वर्कशॉप चालू केलाय, काही महिनेच झालेत पण चांगला जम बसलाय। बऱ्याच दिवसापासून तो वर्कशॉप बघण्यासाठी बोलवत होता। शेवटी एकदाचा मुहूर्त लागला आणि आम्ही सगळे मित्रमैत्रिणींनी ठरवलं त्याच्या बरोबरच जाऊया। त्याप्रमाणे आम्ही निघालो तेव्हा तो म्हणाला, मला काही मटेरियल घ्यायचंय ते घेऊ आणि पुढे जाऊ। म्हणून मग H39 MIDC मध्ये असणाऱ्या मंदार ट्रेडर्स मध्ये गेलो। तिथलं विविध प्रकारचं मटेरियल बघून उत्सुकता वाढली। मित्र त्याला लागणारं मटेरियल घेत होता तोपर्यंत मी शॉपचे ओनर मंदार जयंत मुरुडकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली। नमस्कार सर।
6: नमस्कार मॅडम।
4: सर, आपल्या या शॉप मध्ये काय काय प्रकारचे प्रॉडक्ट्स मिळतात?
6: आमच्याकडे हार्डवेअर मध्ये तुम्ही जे मागाल ते मिळणार। सर्व प्रकारचे पॉवर टूल्स, हँड टूल्स, वेल्डिंग आणि मॅग्नेटिक ड्रिल मशीन सुद्धा आहेत। सगळ्या प्रकारचे आणि साईजचे नट बोल्ट्स, स्क्रूज, ड्रिल्स, टॅब्स, एनमिल्स सुद्धा मिळतात।
4: ओके सर, मला वाटतंय या इकडे दिसताय ते गॅरेज साठी लागणारे टूल्स आहेत का?
6: हो बरोबर, हे गॅरेज साठी लागणारे स्पॅनर्स, इम्पॅक्ट रेंज, व्हॅक्युम क्लिनर्स, प्रेशर वॉशर अशी फुल रेंज आहे। शिवाय कन्स्ट्रक्शन साठी लागणारे मशीन्स, टेस्टिंग क्यूब्स आणि इंडस्ट्रियल हार्डवेअर देखील आमच्याकडे मिळते। चला आता या बाजूला जाऊया। हे इंडस्ट्रियल सेफ्टीसाठी लागणारे शूज, जॅकेट्स, गमबूट्स, हेल्मेट्स, बॅरिशन टेप, सेफ्टी बेल्ट्स तसेच सेफ्टी नेट देखील आहेत। शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी मशीन्स, हँड टूल्स, कॉमेट्स देखील उपलब्ध आहेत।
4: वाव, किती आणि काय काय प्रकार आहेत ना सर या रॅक मध्ये। हे स्प्रे कसले आहेत?
6: हे कलर स्प्रे आहेत। शिवाय अडेसिव्ह, लुब्रिकंट ऑइल्स, ग्रीस आणि रबर शीट्स देखील उपलब्ध आहेत। आणि हे प्रेशर गेजेस, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, मशीन टूल ॲसेसरीज आहेत। तसेच चेन पुली ब्लॉक्स आणि लिफ्टिंग बेल्ट्स हे सगळे प्रोडक्ट्स आमच्याकडे उपलब्ध आहेत।
4: बाप रे, मला वाटतंय इथं नाही हा शब्दच नाहीये। बर सर, हाच व्यवसाय सुरू करायचा असं तुम्हाला का वाटलं?
6: माझ्या वडिलांची मंदराटाईस नावानी सिव्हिल इंजिनिअरिंग साठी लागणारे प्रीकास्ट प्रोडक्टची फॅक्टरी आहे। तिथे काम चालू असताना बरेच नटबोल्ट सामान लागायचे। त्यांच्या लक्षात आले की साताराच्या आणि पुण्याच्या होलसेल रेट्समध्ये बराच फरक आहे। नेहमी ते पुण्यातून होलसेलमध्ये खरेदी करायचे, त्यामुळे त्यांच्याकडे बराच स्टॉक तयार झाला। नंतर मग असा विचार आला की इतरांना पण ह्या गोष्टी लागत असणार, मग आपणच हार्डवेअर दुकान चालू करावे। 1990 सुरुवातीला अगदी 10x10 जागेत या दुकानाची सुरुवात झाली। ग्राहक वर्ग तयार होऊ लागला, अशा रीतीने काम वाढत गेले आणि एक एक डिस्ट्रीब्युटरशिप आम्ही घेत गेलो।
4: वा ग्रेट सर, आपल्याकडे कोणकोणत्या कंपन्यांची डिस्ट्रीब्युटरशिप आणि त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत?
6: आमच्याकडे सगळ्या टॉपच्या कंपन्यांचे डिस्ट्रीब्युटरशिप आहे, जसे की डिवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर या कंपनीचे पॉवर आणि हँड टूल्स आहेत। स्टॅनलेसाठी 1 वर्षाची वॉरंटी तर डिवॉल्टसाठी 2 वर्षाची वॉरंटी मिळते। पॉवर टूल्स आणि हँड टूल्स हे हेवी कामासाठी वापरले जातात। या कंपनीचे ऑथराइज सर्व्हिस सेंटर देखील आहे। ॲडिसन कंपनीचे ड्रिल्स, टॅप्स, एनमिल्स, रिमर्स आहेत। JK पॉवर टूल्स अँड फाईल्स कंपनीचे स्पॅनर्स, पॉवर टूल्स, फाईल्स पण असतात। हे TVS सुंदरम कंपनीचे हाय टेन्शन बोल्ट्स आहेत। शिवाय इथे एरिस कंपनीचे वाईस आणि ट्रुमॅक्स कंपनीचे मशीन टूल ॲसेसरीज आहेत। या साईडला पीलाईटचे MSEAL, ॲरन लाईट, फेव्हिसील आणि

0: 340 असे प्रोडक्ट्स आहेत. इथे सॅमसंग न्यूमॅटिकचे प्यू फिटिंग्स ब्रेडेड पाईप्स नेहमी स्टॉकमध्येच असतात. इथे केन्सी कंपनीचे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, वर्नियर्स, मायक्रोमीटर्स आणि बोर्ड ऑइल गेज देखील आहेत. तसेच कॅप्टन कंपनीचे बेंच ग्राइंडर्स, त्याचबरोबर कॉस्मॉस कंपनीचे उत्कृष्ट क्वालिटीचे ऑइल आणि अॅक्रेलिक स्प्रे पेंट्स आहेत. तसेच ऑलर्ट कंपनीचे प्रेशर गेजेस आहेत आणि संकल्प कंपनीचे चेन पुली ब्लॉक्स आणि लिफ्टिंग बेल्ट्स अत्यंत खात्रीशीर क्वालिटीचे आहेत.
1: ग्रेट सर, आपल्या हार्डवेअर स्टोअरची वैशिष्ट्य काय सांगाल?
0: संपूर्ण साताऱ्यात हार्डवेअरमध्ये कुठलीही गोष्ट मिळत नसेल तर मंदार ट्रेडर्समध्ये नक्की मिळणार याची ग्राहकांना खात्री असते. हार्डवेअरमध्ये कुठल्याही गोष्टीची गरज लागली की पुण्याला मुंबईला जायला लागायचं पण या सगळ्या गोष्टी आपण साताऱ्यातच उपलब्ध करून दिल्या आहेत. टॉपच्या कंपन्यांची डिस्ट्रीब्युटरशिप आहे, सर्व्हिस सेंटर आहे, रेट्स एकदम रिझनेबल आहेत. MIDCतल्या मॅक्झिमम नामवंत कंपन्यांना आपण माल पुरवतो. साताऱ्याबरोबरच आम्ही पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि इतर बऱ्याच ठिकाणी माल सप्लाय करतो.
1: अच्छा सर, मला आपला मोबाईल नंबर सांगाल?
0: हो मॅडम, घ्या ना. 9822-801-804.
1: 9822-801-804. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या हार्डवेअर मटेरियलची गरज असेल तर एकदा H39 MIDC मध्ये असणाऱ्या मंदार ट्रेडर्सला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आज या कार्यक्रमात मंदार ट्रेडर्स विषयीची माहिती आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 8:20 आणि 30 सेकंद झालेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082-9394. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
1: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत.
0: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
1: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
0: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
1: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार
0: आता ऐका रोज सकाळी 9:30 आपली आवडती आकाशवाणी
1: सातारा आकाशवाणी.

0: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
1: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत.
0: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
1: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
0: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
1: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार
0: आता ऐका रोज सकाळी 9:30 आपली आवडती आकाशवाणी
1: सातारा आकाशवाणी.
2: जरूर एकत्र सातारा आकाशवाणी. 8:25 होत आहेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
5: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
6: नमस्कार मॅडम.
5: आपण बोलतोय की सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी बरेच जण घेतात आणि जे अशी फ्रँचायझी घेण्यात उत्सुक आहेत त्यांना आपण माहिती देतोय. तर जेव्हा ही फ्रँचायझी घेतली जाते त्यावेळेला त्यांना सुद्धा पर्सनल आयुष्यामध्ये कसा फायदा होतो, कशा प्रकारे त्यांची ग्रोथ होते आणि कंपनी त्यांना कशी कशी अप्रिशिएट करते याबद्दलही सांगा.
6: खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी विशेषतः पदवीधर महिला घेतात. तर आपण बघतो की महिलांचं शिक्षण खूप छान झालेलं असतं पण घरच्या जबाबदाऱ्या, मुलं याच्यामुळे त्यांना कुठेही नोकरी बाहेर जाऊन करणं काही काही वेळेला शक्य होत नाही. तर अशा महिला ह्या अबॅकसची फ्रँचायझी घेऊन ऑफलाईन मध्ये तर हे फक्त शनिवार रविवार क्लासेस असतात, त्यांच्या एरियामध्ये एखादं सेंटर सेटअप करून ते शनिवार रविवार हे क्लास घेऊ शकतात. ऑनलाईन मध्ये तर ते घरातून लाईव्ह क्लासेस त्यांना घ्यायचे असतात. तर त्यांच्या एक शिक्षणाचा उपयोग ह्या फ्रँचायझीच्या माध्यमातून होतो आणि ते त्यांची स्वतःची एक चांगली ओळख निर्माण करू शकतात. तसंच आपण जर एव्हरेज बघितलं तर एव्हरेज महिना 50,000 ते 60,000 रुपये इन्कम आज आमच्या अनेक फ्रँचायझी या बिझनेस मधून घेत आहेत. त्यामुळे एक स्वतःची आर्थिक ओळख सुद्धा ते निर्माण ह्यातून करू शकतात. तसंच जर सक्सेस स्टोरी सांगायचं झालं तर आपल्याकडे योगिता पाटील फ्रँचायझी ओनर आहेत. त्यांनी स्वतःचं कार घेण्याचं स्वप्न या फ्रँचायझीतून पूर्ण केलेलं आहे. तसंच पूजा सलगरवाडा पुण्यातून आहे, त्यांनी नुकतंच पुण्यामध्ये स्वतःचं फ्लॅट घेण्याचं स्वप्न या आपल्या फ्रँचायझीच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. अगदी ग्रामीण भागातून पण ऑनलाईन क्लासेस घेऊन बऱ्याच महिला खूप चांगलं काम करत आहेत. त्यात आता आमच्या अनिता बाबर मॅडम इथं साताऱ्यातील खिंडवाडी म्हणून भाग आहे त्या भागातून हे ऑनलाईन क्लासेस घेतात आणि त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून 1 100+ ऍडमिशन केलेले आहेत.
5: तेव्हा श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70, 88 86 56 16 70, 8888561670. किरण पाटील सर, जसं तुम्ही म्हणालात की असे अनेक उदाहरणं तुमच्याकडे आहेत आणि जेव्हा आपल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळते, कौतुक केलं जातं त्यावेळेला ते काम अजून करण्याची प्रेरणा मिळते, मग कंपनी अशा लोकांना कशा प्रकारे अप्रिशिएट करते याबद्दलही सांगा.
6: जे फ्रँचायझी धारक 1 100+ अधिक ऍडमिशन करतात त्यांच्यासाठी आपण एक शतकवीर सन्मान सोहळा म्हणून खास कार्यक्रम घेतो. याच्यामध्ये सिने अभिनेत्यांना आपण बोलवतो, जसं की गेल्या वर्षी सोप्रिल जोशी असेल, याच्या आधी अमोल कोल्हे सर असतील, कश्मीर वाजन यांच्या हस्ते हे कार्यक्रम झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो, दरवर्षी 17 ते 18 फ्रँचायझी आपल्या ह्या शतकवीर सन्मान पुरस्कार पटकवत आहेत की जे 1 100+ अधिक ऍडमिशन करून हा सन्मान मिळवत आहेत. नुकताच आपला शतकवीर सन्मान सोहळा अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या उपस्थितीत सातारा येथे संपन्न झाला आणि यावर्षी तर तब्बल 21 महिलांना हा पुरस्कार आपण दिलेला आहे.
5: आता या ज्या ऍडमिशन्स होतात तुम्ही म्हणालात, तर तुमचा काय अनुभव आहे, ग्रामीण भागातन जास्त होतात, शहरी भागातन जास्त होतात,
6: असा काय नाही, आम्हाला मिक्स अनुभव आहे. आता ऑफलाईन मध्ये ग्रामीण भागामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने आपले सेंटर सुरू आहेत गेले 8-9 वर्ष. साताऱ्यामध्ये अति सारखा भाग असेल, कोल्हापूरमध्ये अगदी नांदी सारखा

0: भाग असेल किंवा अनेक ग्रामीण भागामध्ये पण सक्सेस अबॅकसचे सेंटर सक्सेसफुली सुरू आहेत, भाग ग्रामीण असो किंवा शहरी असो, त्या एरियानुसार त्यांनी कोणत्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज अप्लाय करायचा, त्यांना कशा पद्धतीने यातनं ऍडमिशन अधिकाधिक होऊ शकतात. तर गेल्या 12 वर्षाचा सक्सेस अबॅकसचा अनुभव आहे, आतापर्यंत 550 फ्रँचायझी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. तर हा सगळा अनुभव आम्ही त्यांना शेअर करतो आणि त्यांची अधिकाधिक ऍडमिशन व्हायला मदत होते.
1: क्या बात आहे. तेव्हा श्रोते हो, सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी तुम्हालाही घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील, तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70, 88 86 56 16 70, 8885616 70. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतोयांत ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.
4: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमारच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिंग आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सीईपीए हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो दोन संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रुपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे

उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त शांततापूर्ण स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेस संदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरु केलं आहे. मंडळाने समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वन विभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील 3रा सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपाईविरुद्ध खेळेल. हवामान.
कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर

0: देशासह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत बाळ पळसुले यांच्या संगीत निर्देशनातील थापाड्या या चित्रपटातील गीत. गीत आहे प्रभाकर नायक यांचं आणि गायनस्वर आशा भोसले आणि सहकाऱ्यांचं.

0: मखमली होईल काळजा तर गोड गुदगुली होतील घाल मखमली मिळेल मिठी तुम्हाची गोडी आवती भोवती डोंगर झाडी.
1: श्रोतो, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं थापाड्या या चित्रपटातील.

0: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे.

0: पुन्हा?
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. मिळाले चांगले जडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
1: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
2: स्मार्ट क्लासरूम.
1: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 25 45.

श्रोतो, हे होतं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं मुंबईचा जावई ह्या चित्रपटातील गीत. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडिओ पे.
4: अक्षय, अरे ये ना.
3: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
4: अरे हो, किती प्रश्न बाबा.
3: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस?
4: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
3: कोण जोगळेकर?
4: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय, आणि त्याचं रूपांतर
3: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
4: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
3: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
4: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
3: नंबर दे ना त्यांचा.
4: हा गे, अमेय जोगळेकर, 9920114917,
3: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होत आहे का नाही ते.
4: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
0: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना, 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी, 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
5: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
6: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
5: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
6: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
5: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
6: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
5: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
6: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 9915868006.
7: श्रुती मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, एकटी या चित्रपटासाठी ग.दी. माडगुळकर यांनी लिहिलेलं गीत.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी युगलस्वरात गायलेल्या जगदीश खेबुडकर यांच्या धाकटी बहीण या चित्रपटातील या गीतानं मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 9 वाजलेत. वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तेरे नाम चित्रपटातील उदित नारायण यांनी गायलेल्या समीर यांच्या गीतानं. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही।
1: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश।
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय।
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा।
1: मोबाईल 9960139915,
2: 0121622545।
3: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
4: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची।
3: आणि कपडे?
4: अगं बाई, तू राहिलेस की हो?
3: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी। जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
4: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
3: हा, तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
4: चला। अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
5: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव, चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह। मग अधिक मासात अधिक फायदा, तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
6: श्रुती हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून।

यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं इर्शाद कामिल यांचं. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
3: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
2: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
2: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
3: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
2: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
3: स्मार्ट क्लासरूम,
2: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
3: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
2: आजच प्रवेश निश्चित करा।
3: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
2: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा।
3: मोबाईल 99 60 13 59 15
2: 0 21 62 22 25 45

सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातील हे गीत होतं जावेद अख्तर यांचं रिफ्युजी या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी. श्रोते हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

सोनू निगम यांनी गायलेल्या संघर्ष या चित्रपटातील जतीन ललित यांच्या संगीत निर्देशनातील समीर यांच्या गीतानं हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून सकाळचे 9:30 वाजले. ऐकणार आहोत मिश्र गीतांच्या ध्वनिमुद्रिका मिश्र संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं

0: श्रोतो, सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या भावगीतानंतर ऐकणार आहोत योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं बालगीत. संगीत आहे मीना खडीकर यांचं.
1: बोला ना, अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

श्रोते हे होतं विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दीपश्याम मंगळवेढेकर यांचं कोळीगीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मिश्र संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राजा बढे यांचं देवीगीत.

0: बड़े जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र।
1: श्रोतो हे होतं शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकार्यांनी गायलेलं लोकगीत। मिश्र गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बाळकराम वरळीकर आणि रागिणी भागवत यांनी गायलेलं श्रद्धानंद निकम यांचं कोळी गीत।

श्रोतो, आनंद शिंदे यांनी गायलेल्या मधुकर अनंत यांच्या लोकगीताबरोबरच मिष्ट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 9:55 होत आहेत.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
1: होऊ दे ना पूर्ण
0: आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानका

0: करी।
1: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडिओ पे।
2: अक्षय, अरे ये ना।
1: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं, किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची।
2: अरे हो, किती प्रश्न बाबा।
1: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी। तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस।
2: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी।
1: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा, आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा। अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय, आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला। माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं।
2: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली। जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात।
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच।
2: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच।
1: नंबर दे ना त्यांचा।
2: हा गे, अमेय जोगळेकर 9920114917
1: 9920114917 आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते।
2: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल।
3: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111950 17 बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोत्या आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्झ या एफ एम रेडिओ आणि न्यूज ऑन आय आर या मोबाईल ॲपवर विविध अंगी कार्यक्रमांची मेजवानी सातारा आकाशवाणी.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.
3: एकशे तीन अंश एक मेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम. डॉक्टर महाजन

0: स्किन केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आज आपण जे केस बघणार आहोत ती 32 वर्षांच्या या गृहिणी आहेत, त्यांची आहेत. त्या सांगतात की मागच्या 1.5-2 वर्षापासून माझा चेहरा काळवंडला होता, झाकलेला भाग मात्र फक्त चांगला होता. मला मैत्रिणी सुद्धा सतत विचारत होत्या की चेहरा इतका काळवंडला का आहे. मी बरेच उपचार केले पण उपयोग होत नव्हता. मग मी सातारा रेडिओवर डॉक्टर महाजन स्किन केअरचा कार्यक्रम ऐकला आणि डॉक्टर महाजन यांना कन्सल्ट केले. त्यांनी मला योग्य असे फेस वॉश, स्किन लाइटनिंग क्रीम आणि सनस्क्रीन लोशन शिवाय काही गोळ्या दिल्या आणि हायड्रा ही ट्रीटमेंट केली. 3 महिन्यांमध्ये माझा चेहरा व्यवस्थित उजळला आहे. आता माझा आत्मविश्वासही वाढलेला आहे. थँक्यू डॉक्टर फॉर दॅट. हा चेहरा काळवंडलेपणा म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यावरती काय काय उपचार केले जातात याबद्दल आम्हाला सांगा.
3: चेहरा काळवंडणे म्हणजे थोडक्यात टॅनिंग. खूप वेळ उन्हात गेलं की ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना थोड्या वेळ जरी उन्हामध्ये गेलं तरी उन्हामध्ये जे अल्ट्राव्हायलेट ए आणि बी हे किरण असतात त्या किरणांचा त्वचेवरती परिणाम होतो म्हणजे काय होतं की आपल्या त्वचेमध्ये ज्या मेलनोसाइट नावाच्या रंग तयार करणाऱ्या पेशी असतात त्या जास्त प्रमाणात रंग तयार करतात आणि त्यामुळे टॅनिंग असं होतं. आणि हे फक्त उघड्या भागावरती जास्त दिसतं, झाकलेल्या भागावरती शक्यतो जास्त परिणाम होत नाही. तर अशा लोकांनी आता एक चेहरा काळवंडल्यानंतर त्यांना थोडंसं जाणवत नाही सुरुवातीला. म्हणजे याला लोक सांगायला लागतात की चेहरा का काळवंडलाय, कुठला आजार तर झालेला नाहीये ना, तर त्यावेळेला मग त्यांना थोडस कन्सर्न होतं आणि मग ते डॉक्टरकडे जातात.
2: बर, म्हणजे त्यावेळेला ते म्हणतो आपण की आत्मविश्वास जाणं किंवा अरे आपल्या चेहऱ्यावरती दोन वेगळे रंग दिसतात, झाकलेल्या भागाचा वेगळा आणि उघडा वेगळा. येस, मग याच्यावरती उपचार काय उपलब्ध आहेत आणि तुम्ही यांना काय ट्रीटमेंट दिली हेही जाणून घेऊयात. पण त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्या मध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ सातारा येथे संपर्क 9658-960-960, 9658-960-960, 9658-960-960. डॉक्टर सुरेश महाजन सर, मग याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे? कारण हायड्रा या ट्रीटमेंटचं सुद्धा त्यांनी नाव घेतलेलं आहे, तर ही नेमकी काय प्रोसिजर आहे?
3: आता हायड्रा फेशियल किंवा हायड्रा डर्मॅब्रिजन असं त्याला म्हणतात, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया त्वचेवरती केल्या जातात ज्याच्यामध्ये क्लिन्झिंग आहे, हायड्रेशन आहे, किंवा काही केमिकल्स वापरून त्वचेवरती केलेली प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये हायलुरोनिक ऍसिड म्हणा, व्हिटॅमिन सी म्हणा किंवा नियासिनामाइड म्हणा, हे घटक वापरल्यानंतर चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आणणं किंवा चेहऱ्याला उजळपणा आणणं आणि चेहऱ्याला टवटवीतपणा आणणं हे या हायड्रामुळे आपण करू शकतो. ही हायड्रा ही प्रोसिजर जी आहे ती साधारणपणे 20-25 मिनिटं त्याला लागतात आणि केल्यानंतर इन्स्टंट परिणाम आपल्याला दिसायला लागतो. चेहरा बऱ्यापैकी आपल्याला असा एकदम उठून दिसतो आणि साधारणपणे दर महिन्याला असं 2-3 वेळा जर हे केलं आपण हायड्रा तर त्याचा परिणाम बरेच दिवस टिकून राहतो. आणि त्या हायड्रा बरोबरच आपण इतर काही जसं सनस्क्रीन लोशन आहे, सनस्क्रीन लोशन सुद्धा रिपीटेडली वापरणं हे महत्वाचं आहे. फक्त दिवसातून एकदा वापरून चालणार नाही कारण त्याची ऍक्शन फक्त 2-3 तासच राहते. ते वॉटर रेझिस्टंट असायला पाहिजे, त्याच्यामध्ये SPF साधारणपणे 50 असावा आणि PA 3+ असावा. तर ह्या गोष्टी वापरल्यानंतर चांगल्या प्रकारचा एक गोळ्या सुद्धा मिळतात, त्या गोळ्यामुळे सुद्धा त्वचा उजळली जाते किंवा त्वचेवरती असं टवटवीपणा किंवा तेज येतं. तर ह्या गोळ्या आणि हायड्राफेशियल हे दोन्ही जर एकत्र केलं तर चेहरा अतिशय सुंदर आणि असा आकर्षक दिसू शकतो.
2: अच्छा, पण अर्थातच या गोळ्या किंवा जे तुम्ही क्रीम सांगतायत, लोशन सांगतायत, हे तज्ञांच्या मार्गदर्शनाने अगदी खरंय.
3: त्वचा कशाही प्रकारची असेल तरी तो हायड्राफेशियल नंतर टवटवीतपणा किंवा एक तेज चेहऱ्यावरती येऊ शकतो.
2: बरोबर श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ सातारा येथे संपर्क 9658-960-960, 9658-960-960, 9658-960-960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: डॉक्टर महाजन स्किन केअर या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आकाशवाणी सातारा केंद्रावरून

0: प्रसारित करणार आहोत श्वास हेल्थकेअर सांगली हा आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, टीबी किंवा क्षयरोगाबद्दल बरीचशी चर्चा होत असते, त्याच्यावरती लस निघाल्याचंही ऐकिव्यात आहे सगळ्यांच्या, पण या टीबीची अशी कुठली वेगळी केस तुमच्याकडे येते का की ज्याच्यामध्ये कॉमन लक्षणं नसतात किंवा टीबीच आहे असं पेशंटला माहिती नसतं पण झालेला टीबीच असतो अशी काही केस?
4: साधारण 40 इथले ग्रस्त आणि त्यांच्या मिसेस ओपीडी मध्ये आल्या. हे जे ग्रस्त होते हे सर्व्हिस करणारे होते आणि जेव्हा ओपीडी मध्ये आले तेव्हा त्यांचा हात त्यांच्या गालावर होता आणि ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. ते बसले, त्यांना मी विचारपूस केली की हा हात असा का ठेवलाय, तर काही दुखतंय का? तर ते म्हणले, डॉक्टर हे काही महत्वाचं नाही आहे, मी ऍक्च्युली जे आलोय ते माझ्या खोकल्यासाठी आलोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्सरे केला, फुफ्फुसाचा एक्सरे केला, पीएफटी नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्यांची थुंकी तपासली. हे सर्व तपासल्यानंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाची संबंधितच होता.
3: आणि
4: त्यांना बाकीची नंतर आम्ही ही विचारपूस केली आणि शोध घेतला की दुसरी काही लक्षणे तुम्हाला आहेत का? तर त्यांना विचारल्यानंतर काल तुमचं वजन कमी झालंय का? तर म्हणाले हो कमी झालंय. संध्याकाळी ताप येतो का? तर हो ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस ज्याला आपण मराठीत क्षयरोग असे म्हणतो ह्याचं निदान कन्फर्म झालं.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. सो डॉक्टर आशिष सर, तुम्ही आता सांगत होतात की गालाचा त्रास नाहीये तर फक्त खोकला आहे असं सांगणारा हा पेशंट, आणि मग टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ते क्षयरोगाशीच रिलेटेड आहे.
4: बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना वाटतं की टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस हा फक्त फुफ्फुसामध्ये असतो.
3: अच्छा.
4: तर असं नसून 80-90% ट्युबरक्युलोसिस हे फुफ्फुसाशी संबंधित असतात किंवा फुफ्फुसाचेच असतात. पण हे सोडून 10-20% ट्युबरक्युलोसिस ज्याला आम्ही एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, एक्स्ट्रा म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेर, एक्स्ट्रा पल्मोनरी, आणि हे नख, केस आणि दात हे तीन गोष्टी सोडल्या तर इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे डोळे, मेंदू, त्वचा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो.
3: अच्छा.
4: पण हे ऐकून प्रेक्षकांनी घाबरून जायचं कारण नाही. यासाठी आता अत्याधुनिक ट्रीटमेंट अवेलेबल आहेत.
3: ओके.
4: लवकरात लवकर निदान करून तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्युबरक्युलोसिस आहे शोधून घेऊ शकता आणि तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन ट्युबरक्युलोसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधी दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
3: नक्कीच.
4: श्रोते हो, क्षयरोग या संसर्गजन्य विकाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, पण त्यासाठी गरज आहे ती रुग्णांनी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी उपचार घेण्याची.
3: नक्कीच. लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणे आणि टेस्ट करणे आणि त्यानुसार औषधं घेणे हे महत्वाचं.
4: अगदी बरोबर.
3: या मुद्द्यावरच इथंच थांबूया. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
0: श्वास हेल्थकेअर सांगली या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर ऐकूयात नंदादीप हॉस्पिटल.

0: था ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: श्रोत्यांनो नमस्कार। नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा येथील युरोलॉजिस्ट डॉक्टर तन्मय शेटे सर या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधतात। डॉक्टर तन्मय शेटे यांनी कोवई मेडिकल कोइंबतूर इथून न्यूरोलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलंय। नमस्कार सर।
3: नमस्कार
2: सर। गेले काही भाग पेशंटचे बरेचसे प्रश्न आणि नंदादीपमध्ये ज्या पेशंटची ट्रीटमेंट होते अशांचे एपिसोड्स आपण बघतोय। आजचे आहेत मेल पेशंट, 32 वर्षांचे आहेत। त्यांच्या पोटात खूप दुखायचं म्हणून स्कॅन केलं, म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये रोजचं काम करायलाही अवघड झालं होतं। मग स्कॅन केल्यानंतर 25 mm किडनी स्टोन आहे असं त्यांना डायग्नोस झालं। तर यासाठी काय ट्रीटमेंट केली गेली, काय केस होती?
3: जेव्हा पेशंट हे आले होते आपल्याकडे तेव्हा त्यांना पोटात एका बाजूला दुखत होतं, युरिनला त्रास होणे, युरिनला जळजळ होणे, कधी पोटात दुखल्यावर उलटी होणे, असा त्रास बऱ्याच दिवसापासून होता। पण बऱ्याच दिवसापासून त्यांनी आधी सोनोग्राफी सुद्धा केली होती, त्यामध्ये स्टोन आहे, किडनीमध्ये खडा आहे असं सांगण्यात आलं होतं। त्यांनी बरेच औषधं घेऊन प्रयत्न केले होते पण स्टोन मोठा असल्यामुळं तो पास झाला नव्हता आणि ते आपल्याकडे आले होते। आपण जेव्हा त्यांची सोनोग्राफी केली तेव्हा त्याच्यामध्ये 25 mm म्हणजे 2.5 cm किडनीमध्ये खडा आहे असं लक्षात आलं।
2: अच्छा।
3: आता जेव्हा एवढा मोठा खडा किडनीमध्ये असतो तेव्हा त्याचा औषध उपचार करणं शक्य नसतं।
2: बर।
3: कारण तो एवढा मोठा खडा खाली येणं सुद्धा शक्य नसतं किडनीच्या ट्यूबमधून, त्यामुळे त्याला आपल्याला आता आधुनिक पद्धतीनं दुर्बिणीच्या साह्यानं ट्रीटमेंट करावी लागते।
2: अच्छा।
3: तर हे पेशंट आपल्याकडे आले होते, त्याच्यानंतर स्कॅन केला आणि बाकी तपासण्या केल्यानंतर त्यांची पुढील ट्रीटमेंट प्लॅन करण्यात आली। त्यामध्ये आता आपल्याकडे आधुनिक जी पद्धत आहे ज्याला RIRS म्हणतात, रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरी, ही सर्जरी त्यांची प्लॅन करण्यात आली, ज्यामध्ये कुठल्याही टाका किंवा बिना टाक्याचं हे ऑपरेशन पूर्णपणे लघवीच्या मार्गातून फ्लेक्सिबल दुर्बीण टाकून किडनीमध्ये जाऊन हा खडा पूर्णपणे पावडर करून तो सक्शन करून काढला जातो।
2: बर। याबद्दल अधिक जाणून घ्यायचंच आहे पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना। आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू RTO रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा इथे। तसंच व्हॉट्सअपवर मेसेज करून प्रश्नही विचारू शकता, त्यासाठी आमचा नंबर 95 97 44 50 69, 95 97 44 50 69, 9597445069। सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आता सांगत होतात की या पेशंटच्या मध्ये कशी ट्रीटमेंट केली किडनी स्टोन काढण्यासाठी।
3: त्याच्यामध्ये त्यांची ट्रीटमेंट ही पूर्णपणे दुर्बिणीच्या साह्यानं व लेझरच्या साह्यानं करण्यात आली। आधी असे मोठे स्टोन असतील तर त्याला PCNL म्हणजे किडनीला पाठीतून होल मारून ऑपरेशन केलं जायचं। पण आता आपल्याकडे आधुनिक लेझर आणि फ्लेक्सिबल युरेट्रोस्कोप याची उपलब्धता असल्यामुळं त्यांचं बिना टाक्याचं कोणतेही टाके न करता दुर्बिणीच्या साह्यानं किडनीमध्ये जाऊन किडनीच्या कप्प्यामध्ये जाऊन तो खडा पूर्णपणे लेझरनी पावडर करण्यात आला आणि तो त्याच वेळेस पूर्णपणे सक्शन करून काढण्यात आला।
2: अच्छा।
3: ह्याला RIRS म्हणजे रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरी असं म्हणतात। यामध्ये पेशंटला फक्त आपण 24 तासासाठी ऍडमिट करतो, नेक्स्ट डे पेशंट डिस्चार्ज करून तो त्याच्या कामावर लवकर जाऊ शकतो, त्यामुळे त्याला जास्त सुट्टी घेण्याची पण गरज नाही आणि हे ऑपरेशनचं दुखणं किंवा पेन काहीच नसल्यामुळे पेशंटला हे ऑपरेशन अतिशय रिकव्हरी फास्ट होऊन त्यांना यामधनं पूर्णपणे बाहेर पडताना मदत होते।
2: अच्छा। तर या ट्रीटमेंटची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वेळ झाली इथंच थांबण्याची। श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना। आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू RTO रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा। तुमचे प्रश्न व्हॉट्सअपवरती पाठवण्यासाठी आमचा नंबर 95 97 44 50 69, 95 97 44 50 69, 9597445069। नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात डॉक्टर तन्मय शेटे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार।

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: नंदादीप हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
3: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
2: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये. पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळे सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही, तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
4: नमस्कार
2: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
4: हो सांगतो. विकास

0: होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
0: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमतीबद्दल थोडंसं सविस्तर सांगाल?
0: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अव्हेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोजेशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972999.
1: 97972999. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची या ग्राहक केंद्रित कार्यक्रमात आता आपण 99 अव्हेन्यू या इमारतीविषयीची माहिती ऐकली. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र, आता प्रसारित करीत आहोत पुना गाडगे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो, समारंभ प्रिय भारतीयांना विशेषतः महिलांना साज शृंगाराची विशेष आवड आहे असं आपल्याला भारतभर दिसतं. लग्न, मुंज, वास्तुशांत असे विविध समारंभ असो किंवा सणवार किंवा पार्टी असो, सोन्याच्या बांगड्या, तोडे, बिल्वर, पाटल्या या परिधान करणं भारतीय स्त्रियांना फार आवडतं. तर आज आपण सोन्याच्या बांगड्यांच्या विविध प्रकारांची माहिती घेण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलंय. मोडक साहेब, तुमचं स्वागत, नमस्कार.
7: नमस्कार. साधारणपणे आपण 3 महत्वाच्या माळा बघितल्या होत्या, मोहनमाळ, जोंधळी आणि कंठीमळी. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, हल्ली फॅशन झाली आहे की ज्या प्रकारची मी माळ गळ्यात घालीन त्याच प्रकारचे बांगडे, त्याच प्रकारची पाटली जर असेल तर मॅचिंग सेट बनवले जातात. ते सेट घातले की त्यांना ते मिसमॅच किंवा मिक्स अँड मॅच, मिसमॅच किंवा मिक्स अँड मॅच हे दोन्ही टाळता येतं. तर ज्या प्रकारचा जो मणी असतो, म्हणजे मोहनमाळेत वेगळा मणी असतो, कंठीमणीचा वेगळा असतो, त्यानंतर जोंधळीचा वेगळा असतो, तर बांगडीचा बेस आणि त्याच्यावरती टॉपिंग आपण जसं म्हणतो, तर तसं ते टॉपिंग त्या मण्यांचं ते सोल्डर केलेलं असतं प्रॉपरली आणि त्याला बाजूनी आणखीन एक कानस बांगडी म्हणतात, त्याला बांगड्यातलाच प्रकार, अगदी थीन बांगडी असते आणि त्याला कर्व्ह असतात, त्याला तर ती सोल्डर केली जाते आणि त्याच्याप्रमाणे त्याला एक सेट म्हणजे केली जाते ती बांगडी किंवा पाटली आणि मग त्या मोहनमाळ, कंठीमणी माळ किंवा जोंधळी माळेच्या बरोबर असे ते सेट बनवले जातात. साधारण हे सेट म्हटलं तुम्ही तर 110 ते 120 ग्रॅम पर्यंत येतात आणि मजुरी म्हणाल तर 14-16% मजुरी पडते. फक्त एकच हे सेट तुम्हाला लगेच मिळू शकत नाहीत कारण बांगडी ही मापानुसार बनते.
4: बरोबर,
7: माळा या इंचात तयार असतात, त्यामुळे तुम्हाला जर तसा सेट हवा असला तर तो ऑर्डर देऊन करून घ्यावा लागतो
4: आणि त्याला वेळ लागतो,
7: त्याला थोडा वेळ लागतो. तर 120-130 ग्रॅम पर्यंत साधारणपणे

0: 18 लाख रुपये जीएसटी मजुरी आणि सोन्याच्या किमतीसकट असे सेट बनू शकतात. आणि मग त्यामध्ये जसं आपण मागल्या वेळेस म्हटलं की काही टेक्नॉलॉजीमुळे हलक्या वजनात सुद्धा बनू शकतात, तेही हलक्या वजनात बनू शकतात की जे 70-80 ग्रॅम पर्यंत बसतात. आणि मग त्याची साधारण किंमत 11 ते 12 लाख रुपयापर्यंत जीएसटी सकट मिळते. आणि हा प्रकार आता वाढतोय, म्हणजे ही फॅशन म्हणून वाढतीय. आणि हलक्या वजनामध्ये म्हणजे जे नवीन टेक्नॉलॉजीच आहे त्या प्रकारे करून मग नुसतं एकच मोहनमाळ करून आणि त्याचा सेट करून थांबत नाहीत लोक. मग जोंधळीचा पण करतात सेट, कंठीमणीचाही सेट करतात, जसं होईल तसं तसं ते अक्युमुलेट करत जातात.
1: म्हणजे ग्राहकांची जशी अपेक्षा असते त्याप्रमाणे तुम्ही बनवून देता. अशा बांगड्या पाटल्या तयार असतात का किंवा त्यांचे सेट तयार असतात का हे आम्हाला सांगा.
0: बनवून देतो याच्यात कारण सांगितलं असं, बांगडी आणि पाटली तयार ठेवणं शक्य नसतं कारण प्रत्येकाचा हाताचा विण आणि माप वेगळं असतं, तर त्याप्रमाणे ते घडणं गरजेचं असतं. काही एक स्टँडर्ड साईजच्या बांगड्या आणि हे तयार असतात, पण ज्या सेट असतात त्या सेट हे रेअरली घेतले जातात आणि त्याचा तिकीट साईज मोठा असतो, त्यामुळे त्यातल्या माळा तयार असल्या तरी बांगड्या मात्र करून मागाव्या लागतात.
1: मोडक सर, आज आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्याची खरेदी कशी करायची हे सगळं सांगितलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिल अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुणे कारगिल अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुणे कारगिल आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे कारगिल आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
4: पुणे कारगिल आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळची 10:25 झाली आहेत.
5: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
6: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
5: खरंच?
6: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
5: आणि पारंपरिक कोर्सेस?
6: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
7: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, पोवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
8: हॅलो
9: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
8: पुन्हा
9: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
8: 10 लाख द्या वाचाल.
10: सर, एवढे कुठून आणणार?
8: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
10: सर, 2 लाख
5: काय झालं बाबा?
10: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
9: अरे
10: ठेवला
5: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
10: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
10: तर पैसे गमवाल.
11: RBI सांगते,
12: जाणकार बना, सतर्क राहा.
13: येवा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
12: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
13: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था.

0: स्थायी गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई, श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: श्रोतू, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं भा रा तांबे यांचं पाणीग्रहण या नाटकातील नाट्यपद.

0: पाणीग्रहण या नाटकातील हे पद गायलं होतं विश्वनाथ बागुल यांनी. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार सातारा डीसीसीचे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज. अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
3: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
4: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
3: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
3: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
4: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
3: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
4: स्मार्ट क्लासरूम.
3: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
4: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
3: आजच प्रवेश निश्चित करा.
4: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
3: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा.
4: मोबाईल 99 60 13 59 15.
3: 0 21 62 22 45.
5: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल 99 अव्हेन्यू
2: 1BHK 17.25 लाख, 2BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
1: 99 अव्हेन्यू विकास नगर सातारा 97972999 97972999.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: श्रोतो, हे होतं विठ्ठल सीताराम गुर्जर यांचं एकच प्याला या नाटकातील पद. गायन स्वर होता कीर्ती शिलेदार यांचा. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंज चे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल

0: मैनेजमेंट एंड केटरिंग एट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
1: संपर्क 83 29 72 94 98.
2: अगं उद्या जावई बापू येणार आहेत. अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
3: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
2: आणि कपडे?
3: अगं बाई, तू राहिलेस की?
2: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
3: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
2: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
3: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
5: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
5: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
5: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 00 6.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
7: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
6: नियम आणि अटी लागू.
8: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
9: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
8: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
9: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
8: अगं BBA, BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
9: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
8: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
9: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरीयेमध्ये.
10: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
11: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
10: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली.

0: पदवीधर शिक्षक. बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट जवळ तर आहे वरिये मध्ये.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
4: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
4: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
3: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
2: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
3: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणार KBP पॉलिटेक्निक सातारा. 86 68 84 14 43 आणि 77 96 39 39.
4: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
5: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
4: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.

श्रुती हे होतं शोभा जोशी यांनी गायलेलं बावन खणी या नाटकातील विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व,
3: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा, घरपोच सेवा 788-790-6867।
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
5: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
4: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
5: 11वी 12वी करण्याची गरज नाही,
4: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश,
5: डिजिटल क्लासरूम,
4: साइट विजिट,
5: ST पास,
4: हॉस्टेलची
5: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला YC कॉलेज समोर सातारा।
4: मोबाइल 9960139915,
5: 0121-62-2245-45।
6: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान,
7: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान।
6: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
7: चांदीची खाण, आनंदाचं वाण।
8: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
9: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
10: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
9: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
10: होऊ दे ना पूर्ण
9: आमचं बाळाचं स्वप्न।
10: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
11: श्रुत नाट्य संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विठ्ठल सीताराम गुर्जर यांचं अभंग या नाटकातील पद।

श्रोतू, राम मराठे यांनी गायलेल्या अभंग या नाटकातील नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून सकाळचे 11 वाजलेत. ऐकणार आहोत काही गझल गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला तस्मीन फारुकी यांची गझल, गायली उस्ताद अहमद हुसेन आणि उस्ताद

0: श्रोतो, ही होती उस्ताद अहमद हुसेन आणि उस्ताद महम्मद हुसेन यांनी गायलेली तस्मीन फारुकी यांची गझल.
1: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.

0: 17 मंजिली?
1: हो 17 मंजिली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मंजिली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
2: ओळख 17 मजली.
3: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याजदराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याजदराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट

0: श्रोते होती अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेली राणी मलिक यांची गझल. गझल गीतांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
2: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
1: खरंच?
2: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA BCom IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
1: आणि पारंपरिक कोर्सेस?
2: BA BCom BCom IT MA MCom MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
3: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कोवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 54 94 64.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
5: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज.
6: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
5: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
6: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
5: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार.
7: साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 Avenue,
8: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
7: 99 Avenue, विकास नगर.

0: सातारा 97979999 हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस त्याला साजेसं किचन हाऊसकीपिंग डेमो रेस्टॉरंट बँक्वेट तज्ञ प्राध्यापक स्टार रेंजचे अनुभव माफक फी 100% नोकरी संधी
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा प्रवेश सुरू
1: संपर्क 83 29 72 94 98
2: येवा मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सोल कोकणी बांधलेली
0: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा
2: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.

0: श्रुती व गझल गीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता ऐकलेली गझल होती मुस्ताफ झैदी यांची, गायली होती आशा भोसले यांनी.
1: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
2: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
1: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
2: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा, 86-68-84-1443 आणि 77-96-39-39-36.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
4: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
3: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021-28-45-70.
5: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
6: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
7: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-798-68-67.

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
1: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
2: चांदीची खाण आनंदाचं वाण.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
4: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
5: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
4: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
5: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

श्रोतो, गुलाम अली यांनी गायलेल्या अहमद फारज यांच्या या गजलगीताबरोबरच गझल गायनाचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आज या कार्यक्रमात उस्ताद अहमद आणि मोहम्मद हुसेन, अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास, आशा भोसले आणि गुलाम अली यांनी गायलेली काही गजलगीतं आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 11:30 झाली आहेत. श्रोतो, आज आहे मंगळवार. नेहमीप्रमाणेच आपल्यासाठी घेऊन आलोय अनमोल मराठी गीतांचा अमूल्य नजराणा आमच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. श्रोतो हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत असं एक चुलबुलं गीत ज्यानं लावणी या काव्यप्रकाराला एक वेगळीच उंची मिळवून दिली. 1951 साली आलेल्या जशास तसे या चित्रपटातील या सदाबहार गीतांचे बोल आहेत ज्येष्ठ गीतकार आणि कविश्रेष्ठ ग. दि.

माडगुळकर यांचे. सुधीर फडके यांच्या सुमधुर संगीतामुळे हे गीत अजरामर झालंय. सुधीर फडके यांच्या पत्नी आणि प्रख्यात गायिका ललिता फडके यांनी अतिशय नटखट आणि खट्याळ अंदाजात हे गीत गायले, ज्यामध्ये नायिका नायकाला सडेतोड उत्तर देताना बजावून सांगते की तुझ्या कोणत्याही भूलथापांना मी बळी पडणार नाही. गदिमांच्या लेखणीतून उतरलेले सोपे आणि प्रासादिक शब्द तसंच ललिता फडके यांच्या गोड आवाजामुळे हे गीत आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतं.

रसिक हो, आता ऐकूयात जुनं ते सोनं या 1967 साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातील एक सदाबहार गीत. या गीतात नायिकेच्या सौंदर्याचं आणि तिच्या हावभावांचं अत्यंत काव्यात्मक आणि मनमोहक वर्णन केलंय ग. दि. माडगुळकर यांनी. यात तिच्या डोळ्यांचं, रेशमी केसांचं आणि पापणीच्या हालचालींचं सुंदर चित्रण आहे. अशा त्यांच्या चंचल आणि सुमधुर आवाजानं या गीताला लोकप्रिय केलंय. तर गदिमांचे शब्द आणि दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चाल यामुळे आजही हे गीत रसिकांच्या ओठांवर रेंगाळतंय.

रसिक श्रोते हो, आता ऐकणार आहोत अजून एक नितांत सुंदर आणि श्रवणीय प्रणय गीत. जिव्हाळा या 1968 सालच्या मराठी चित्रपटातील गीतातून स्वप्नातील आनंदाचं आणि प्रेमाचं वर्णन करताना कवी ग. दि. माडगुळकर म्हणतात, प्रियतमेच्या मिटलेल्या नेत्रात आनंदाचे अश्रू तरळलेत आणि मनासारखा जीवनसाथी लाभल्यामुळं तिचं आयुष्य सुखानं बहरून गेलंय. दोघांमधील अंतर नाहीसं होऊन ते एकमेकांच्यात एकरूप होऊन गेलेत. इतका सुंदर भाव या गीतातून व्यक्त केलाय आशा भोसले यांनी. तर या शब्दांना संगीतबद्ध केलंय ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांनी.

रसिक हो, मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता आनंद घेणार आहोत अजून एका अजरामर शास्त्रीय संगीतावर आधारित गीताचा. अत्यंत मधुर आणि प्रणयगीताचे बोल लिहिलेत कवी जगदीश केबुळकर यांनी. अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिलेल्या या गीतामध्ये स्वप्नात चांदण्यांच्या जणू पौर्णिमा दिसावी आणि प्रतिमा शकुंतलेजी यासारख्या सुंदर उपमा वापरल्या आहेत. प्रभाकर जोग यांच्या उत्कृष्ट संगीतामुळे तसंच सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजामुळे जावयाची जात या चित्रपटातील हे गाणं रसिक हो आजही आपल्या मनावर राज्य करत आहे.

0: श्रोतो कार्यक्रमात आता ऐकणार आहात 1975 साली प्रदर्शित झालेल्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील गाजलेलं लोकगीत. मराठी सणांचं, संस्कृतीचं, उत्सवाचं आणि महिलांच्या पारंपरिक खेळांचं प्रतिबिंब या गीतातून दिसतं. यातून महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि पारंपरिक संस्कृतीची झलक पाहायला मिळते. सण उत्सवातील महिलांचा उत्साह, त्यांचे पारंपरिक दागिने, गाणी आणि खेळाचं वर्णन या गीतात अगदी सुंदररित्या केलंय. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गीतकार जगदीश खेबुडकर यांनी हे गीत लिहिलंय. तर मराठी लोकसंगीताचा उत्तम मिलाप साधलाय ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांनी. विवाहित स्त्रीचे शृंगार, तिचे पतीवरील प्रेम आणि नातेसंबंधाचं गोड वर्णन या गाण्यात आहे. फुगडी, झिम्मा, पिंगा यांसारख्या खेळांचाही यात समावेश आहे. उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे आणि चारुलता बेलझरे यांनी सहकाऱ्यांसह गायलेलं हे गीत अत्यंत जलद ठेक्यातील आहे, जे ऐकून ऐकणाऱ्याला ठेका धरायला आजही भाग पाडतंय.
1: कशी मी नाचू कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा सोना नाही आला जुडवी नाही म्हणला कशी मी नाचू
2: नाच ग
1: कशी मी नाचू कशी मी नाचू
2: नाच ग
1: ह्या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला जुळी नाही म्हणला कशी मी नाचू
2: नाच ग
1: कशी मी नाचू कशी मी नाचू
2: नाच ग
1: ह्या गावचा त्या गावचा कसा नाही आला बांगडी नाही मला कशी मी नाचू
2: नाच ग
1: कशी मी नाचू
2: नाच ग
1: कशी मी नाचू
2: नाच ग

श्रोते हो, गोनी दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित जब्बार पटेल दिग्दर्शित 1977 मधील अतिशय गाजलेल्या जैत रे जैत या चित्रपटातील गीत आता आपण ऐकणार आहोत. निसर्गकवी ना धोम महानोर यांनी लिहिलेले हे गीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आहे. हे लोकप्रिय गीत युगल स्वरात गायले रवींद्र साठे आणि आशा भोसले यांनी. श्रोतेहो, हा चित्रपट आदिवासी ठाकर समाजाच्या संस्कृती आणि त्यांच्या प्रेमकथेवर बेतलाय. हे गाणं चित्रपटातील आदिवासी जीवनाची लय, निसर्गाशी असलेलं नातं आणि त्यांच्या उत्कट भावनांचं वर्णन करतं. या गाण्याचे शब्द अतिशय रांगड्या, मातीचा सुगंध दरवणाऱ्या आणि काव्यात्मक भाषेत लिहिलेत. ढोल, बासरी आणि पारंपरिक वाद्यांचा सुंदर वापर करून लोकसंगीताचा बाज देत अप्रतिम संगीत दिले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात जशास तसे, जुनं ते सोनं, जिव्हाळा, जवयाची जात, चंदनाची चोळी अंगंग जळी आणि जैत्र जैत या चित्रपटातील काही सुमधुर गीतं आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. यानंतर वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही संक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: बघ रोहित, हे असं असतं, आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक,
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला, म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मेरी मजाल, तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे, बोल.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग, कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझं आपलं एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे.
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे, त्यामुळे.
0: तू कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते.
0: नाही असं अजिबात नाही, घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
1: वेगळं?
0: निराळ वेगळं. हो
1: अच्छा, मी तू त्या टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी काय झालं?
0: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली.
1: हो,
0: अनेकांनी नाकं मुरडली.
1: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
0: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
1: हो आणि तुझी नम्मा मावशी ते काय म्हणाले आठवतंय ना?
0: काय,
1: जवळपास जायला बरी आहे पण लांब जायला.
0: अरे
1: जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, मला सांग तू खुश आहेस ना या 2 पहिया गाडीवर?
0: खुश नव्हे, बेहद्द खुश आहे, कारण 1-2 नव्हे तर याचे कितीतरी फायदे आहेत, तूच बघ.
1: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांब लचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही शिवाय
0: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः 0 आणि चालवायला अगदी सोपी आहे.
1: सुखदा, खरं तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
0: आपण सगळ्यांनीच ईव्हीचा प्रसार करायला हवा, दुचाकी काय किंवा चारचाकी काय.
1: अगं ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे, म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय, पण ते सर्वकालिकच आहे नाही का? म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
0: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे, प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
1: हो आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना, आला जवळ.
0: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा, खरं तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
1: हो हो हो, तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी, भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
0: काय, मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ. एक एक भांडं वेगळं धुण्यात पाणी वाया जातं, रोजची तबकडी आहे आमची.
1: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही, ते आपल्या गोड स्माईल करतात. ए पण हे झालं म्हणजे घरातलं, ग सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
0: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदा बदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर गप्पा व्हॉट्सअप चालू असतं.
1: तुला आठवते सुखदा, शशी मामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती, तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला, केवढी रागवली होतीस तू तिला.
0: झाली त्याला 15 वर्ष, पण ती आज आठवण काढते बरं का, आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागा

0: प्लीज, तर मला काही आवडलं नव्हतं, पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
1: नशीब, म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतंय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
0: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टाक टाक करतो.
1: अगं म्हणजे काळजी पोटी ग. आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
0: पण लोक की नाही उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
1: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे
0: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
0: हो ना. आता तुला सांगते, माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकर मध्ये शिजवून घ्यायची.
1: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहितीये ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हंटल तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
0: अगदी अगदी. आता सुद्धा बघ ना, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो, पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
1: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात, पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
0: खरंय रे, किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न्ड, तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरं आहे.
1: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
0: आणि त्याच्याही चिंध्या उतरल्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
1: किंवा आई शिवणयंत्रामधले छोटे भाग पुसायला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे बघ, कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली काच पुसली जायची.
0: तेही आहेत. कधीतरी की नाही पटकन बारीकसं काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे रियूज होऊ शकतो वस्तूंचा. प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
1: हो ना. पण काही लोकांना भरमसाठ गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून बाजूला पडला.
0: रिपेअरिंग दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
1: गंमत काय काय झालं तरी काय.
0: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
1: बर.
0: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती. फक्त एक बटन फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय टाकून दे.
1: अरे बापरे. आणि मग काय शुभाताईने टाकून दिला की काय कुर्ता.
0: छे छे. तिने सुईदोरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या 1 मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
1: अवघडच आहे. पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वारं थोडं बदललंय बरं का सुखदा.
0: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती.
1: नाही नाही, अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सुत्य म्हणावं लागेल नाही का.
0: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
1: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील नाही का.
0: हो ना. पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
1: हो हो. पण आशेला जागाय बरं का सुखदा. म्हणजे बघ, आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
0: हो. पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं, कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा हे अंमलात आणावंच लागेल.
1: खरंय खरंय. आणि मगाशी आपण बोलत होतो ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते नाही का.
0: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. मूल सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असतं.
1: आपल्याला नाही का म्हणजे उतू नको मातू नको असं लहानपणापासून शिकवलं गेलंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
0: तरी त्याचा खोटा गर्व करू नये. अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ

0: अर्थ वाढण्याची पद्धत होती रोहित.
1: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात.
0: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
1: म्हणूनच म्हटलं ना पंक्तीमध्ये कसं हवं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचाच एक प्रकार नाही का? तेच पाण्याच्या बाटल्यांचं एक एक घोट घेतात लोक आणि बाटल्या फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडफडतो ग हे पाहून.
0: अगदी खरंय.
1: काय शर्वरी मॅडम, बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतली.
2: बरेच दिवस कुठे रे? हा मागच्या दोन्ही वेळी आपली भेट झाली नाही, तूच भटकत असतोस.
1: हॅलो, मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो. कळलं?
2: तेच ते, कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा, मज्जा असते एका माणसाची.
0: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी, राग येतो बरं का रोहितला.
2: जाऊ दे ग, जाऊ दे. पण रोहित दादा, मी काय म्हणते, बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेले संस्कार विसरलास का?
1: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ, पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे, आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
2: अरे माझ्या दादुल्या, पण हे काय, तू अर्धाच पेला का बरं भरून दिलाय?
1: सांग सांग सुखदा, सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
2: अरे वा, नवीन काही प्लॅन, काही खरेदी, कपडे, दागिने, कुठे टूर बी राखताय की काय?
0: अजिबात नाही, यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
1: हा शब्द ना ह्याच्या डिक्शनरी मध्ये नसेलच, सांगतो मी तुला.
2: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा, सांग याला, मला हा शब्द माहितीये की नाही ते?
0: शाबास, येस.
2: अरे काटकसर म्हणजे
1: काय
2: थांब ना. हा, गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर. बरोबर,
0: अगदी बरोबर. पण काटकसरीच्या मुळाशी असतं गरजा कमी ठेवणं.
2: तेवढं मात्र सांगू नकोस.
0: अगं
2: म्हणजे जे लागतो ते लागतोच ना, म्हणजे कपडे, शूज, ऍक्सेसरीज, थोडस मेकअपचं सामान, आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस.
1: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
2: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासचं काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराणा डायलॉग मारायचा आहे?
1: काय,
2: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
1: हे बघ, डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग आजच्या या अचानक भेटीचा हेतू काय.
2: भेटीचा हेतू सांगतेच, पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना ग.
0: देते देते, हे बघ मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेला आहे, थांब देते.
2: आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळतं, फक्त 160 रुपयाला पाकिट.
0: अगं आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
1: हे घ्या भडंग. पण शर्वरी, आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नकोस.
0: बरे मुली, आज काय काय प्रोग्राम काय?
2: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
1: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशाबद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
2: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. टिडिंग टिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
1: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे. आणि म्हणून हा पैसा उडाव सोहळा.
0: शर्वरी, मला एक सांग, खरेदी कुणासाठी आणि कसली करायची?
2: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
1: ए मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट ओसंडून चाललंय अगदी.
0: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
2: चलताय ग मज्जा, बस.
1: सुखदा म्हणते ते खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
2: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
0: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेताना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
1: करेक्ट शर्वरी. आणि गंमत नाही बर काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते आणि गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
0: तुला आता वाटलं असेल, झालं आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू.

0: पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो गंभीरपणे विचार करायला हवा.
1: तू अगदी मोहितच्या आईसारखं बोललीस हा. पैसे आहेत म्हणून उधळू नये, स्वतःसाठी मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
0: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं. उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळपट्टी नको.
2: सुखदा, आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर. हो ना शर्वरी?
1: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही पण
0: नाही म्हणजे मला कळलं ग तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं ना.
2: शर्वरी मी काय म्हणतो तुला बोनस सेलिब्रेट करायचा आहे ना, आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय?
0: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या 2-4 साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
1: अरे वा, किती बेस्ट आयडिया ही. हो ना, माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
2: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवले तरी चालेल.
1: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
0: शर्वरी आहेच गुणांची.
1: येस,
0: समजावून सांगितलं ना की सगळं पट्ट तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे.
2: सुखदा, तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल. मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे. मैं नाचू या गाऊ?
1: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस. म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटकसर होईल.
0: वा वा शर्वरी, क्या बात है. याला म्हणतात सौ सुनार की एक लुहार की, तसं हे वाक्य आहे तुझं.
2: चला नवरा बायको युती मोडीत निघून नणंद भाऊज युती झालेली आहे. म्हणजे आपण इथून काढता पाय घेतला.
0: नको नको रे रोहित, रुसू नको. रुसला मजवरती गरोहित, रुसला मजवरती.
1: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा, तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
2: आणि मग एकाच साडीतून शिवलेले 2 सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड बाजवायला जाऊ.
1: दादा बँड वाला नाही, त्याला ट्विनिंग म्हणतात. ट्विनिंग, स्टे अपडेटेड. दे चल तुझा कुर्ता आण बघू लवकर.
2: अच्छा, म्हणजे ते तसं रेशमी सलवार कुर्ता जाली का.
0: कुर्ता घालून बघण्याची

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत अॅडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: ही पृथ्वी बोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल, कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं. बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अॅडव्होकेट तृप्ती पाटील. अॅडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. अॅडव्होकेट तृप्ती पाटील, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत.
1: बरोबर आहे. अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला एक, ज्या समाजाला हा कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर हे अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची मुलं सुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण सगळीकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
0: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012

0: तून लागू करण्यात आला. तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयी सांगा.
1: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्यायसंहिता BNS झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत तर त्यांनी मिळून हा एक विचार केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 पासून हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलंय ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
0: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
1: या कायद्याअंतर्गत बालक हा 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं, म्हणजे 364 दिवस म्हणजे जो आपला एक वर्षाचे असतात, म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेली जी मुलं असतात, मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर, म्हणजे हा आपला कायदा जो आहे तो जेंडर न्यूट्रल आहे, म्हणजे लिंग म्हणजे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो, फक्त मुलीच नाही. तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
0: मॅडम, 2012 पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 या कायद्यात सुधारणा करण्यात आला, तर त्याविषयी काय सांगाल.
1: 2018 नवीन सुधारणा करणार, कारण 2012 असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार म्हणजे सिरियस केसेस झालेले आहेत की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो, लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत, तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये, आपल्याला हे असे शब्द वापरणं गरजेचं आहे की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं का, तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून हे अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं, हत्या केली जाते. तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या, सजा शिक्षा दिल्या जायच्या, त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्ती देण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंड सुद्धा देऊ शकतो, आजीवन कारावास सुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणाअंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास, म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे, म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा, त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत. आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात. चॉकलेटचं आमिष दाखवून, आईस्क्रीमचं आमिष दाखवून असे मुलांना फसवून हे केले जातात. तर असे सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि जे काही कालमर्यादा याच्यामध्ये लादून दिलेली आहे की अमुक कालमर्यादेच्या अंतर्गतच हे खटले चालवले गेले पाहिजे.

0: कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली, आता नरसापूरचीच ताजी घटना आहे, की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की याला मृत्यूदंडाचीच सजा द्या. तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो. तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत, बाल लैंगिक शोषण, तर याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो, प्रसार केला जातो. तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018 अमेंडमेंटमध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम, या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं? बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं, याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधी कधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात, असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्शच झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्यासोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून, कधी कधी जे तोंडानी बोललेले शब्द आहेत त्याच्याने सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्याने ती बालक व्यथित झालेला आहे, तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो, की ज्याच्यामध्ये पनिशमेंट आम्ही पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते की 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल, तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार, ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो, सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा छळ, हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो, म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये, की त्याला एक थोडंसं गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो, तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार, की हे जेव्हा त्यांच्यासोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे जसं बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील, त्याला अॅग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो. की आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे, ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेली आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार, म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा तो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो, म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात, किंवा जी जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, एग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह पण हा आहे तो अतिगंभीर आहे, एग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची, म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो, अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली जावी, हा तर हे अशा केसेस म्हणजे या वर्गीकरण आहेत. तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे, की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतः सुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखादा ज्यांच्या बरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात ते स्वतःला सेफ फील करू शकतात अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना

0: त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम, बऱ्याचदा काय होतं, अत्याचार झालं ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरण आहेत, घटना आहेत, तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची, तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय, तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक, आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याचा आपल्यावरती उपकार आहे, तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते, त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल. या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही, म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असते की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी, किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात, तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडस समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रितसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
0: हो, नक्कीच. जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते आणि त्या भीतीपोटी बालकं पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल बोलकं मूल, खेळकर मूल, अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
1: श्रोत्या, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत अॅडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम, एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते म्हणजे, कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
0: पोलिसांना आता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे, म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्या समोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण ते आपले मित्र आहेत.

0: ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी युनिफॉर्म मध्ये नसावं, सिव्हिल ड्रेस मध्ये त्याच्याशी चौकशी करावी. आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्स मध्ये आहे. ते जे आहे एएसआय दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्यावरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील स्त्री किंवा पुरुष अधिकारी तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे. सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते. त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असलं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत आपण फोन घेऊया. नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा आपला प्रश्न विचारा नाव.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा ताई नमस्कार.
1: नमस्कार बोला.
2: मी विजयकुमार स्वामी बोलतो बस्तवा तालुका जिल्हा कोल्हापूर इथून.
1: प्रश्न विचार आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बर ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली आहे. पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावे सुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे. रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: हॅलो. हा नमस्कार.
3: हा नमस्कार.
1: आपला तुमच्या रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी कराल का? तुमचा प्रश्न आम्ही ऐकू शकतो.
4: हॅलो.
1: हा रेडिओ संचाचा आवाज थोडा कमी कराल का? प्रश्न विचारा आपला.
4: हॅलो नमस्कार सर.
1: हा नमस्कार बोला.
4: सर मी अकोला महाराष्ट्रावरून बोलतो.
1: प्रश्न विचारा आपला.
4: ती नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
1: नांदेडची मॅडम एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: हा पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आत्ता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे आणि पुराव्याचे महत्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्वाचे आहेत तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे की जर एखाद्या बालकासोबत बलात्कार सारखी घटना झालेली असेल तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं आणि आता डिजिटल पुरावे जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील सीसीटीव्ही फुटेज असेल तर हे सगळे महत्वाचे पुरावे आहेत आणि ह्याच्यामध्ये कलम 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट ही आरोपीची जबाबदारी आहे.

इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीनी स्वतःच असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो. आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात, नोंदवले जातात, तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूममध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाल जे आहे बालक ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात.

0: व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून ते बालकाचं जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: फोन घेऊया आपण.
2: हॅलो.
3: हॅलो.
2: नमस्कार.
3: हॅलो.
2: हा, प्रश्न विचारा आपला.
3: हॅलो.
2: हॅलो. हॅलो.
3: हॅलो.
2: हा, बोला, आपला प्रश्न विचारा.
3: मी लातूरहून बोलतोय.
2: बरं.
3: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीय, दोन वर्ष झालं. तिला न्याय भेटत नाहीये, त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकताय का?
0: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत, आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे, आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत प्रत्येक तालुका जिल्हा कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सगळीकडे ही व्यवस्था आहे, तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एड मधून पॅनल ऍडव्होकेट दिले जातील, जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तर असे जर पीडिताला चक्र मारण्याची गरज नाही, त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर लक्षात ठेवा, विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्ट सगळीकडे असतं, तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील. आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चक्रा मारायला लागत आहेत, शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही. तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ऍडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
2: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतंय, तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
0: बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच, पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकार सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बाल कल्याण समिती समोर पाठवलं जातं, आणि जर त्यांचा गर्भ त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बाल कल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलीही न्यायव्यवस्था किंवा ही जी बाल कल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटल सारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असो, ज्याच्यामध्ये एक गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर दोन डॉक्टर असतात जे तपासणी करतात, पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे, आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला, तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन, म्हणजे सर्कमस्टन्स काय आहे, घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
2: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हा, जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं, पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते, ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट्स असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही, तिथे अब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो, आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते, आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसारमाध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
2: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते, म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले

0: गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून, तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डीएनए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत, तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं, पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते, तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतं ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली एका वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते बालक पण ते कुटुंब पण मानसिक दृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
0: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं हे फार मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो, कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे, आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे, तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी. वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात, तर अशा हे आपल्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समिती समोर नेलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात ते जे काउन्सिलिंगचं काम करतात, किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडंसं हिल होईल म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे की पैशांचा पाऊस पाडणार होता एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे, पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन

0: व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही, पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली. त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं होतं आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर, म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व्ह केलं गेलं होतं. पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिस कॉल दिला आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं आणि याच्यामध्ये त्या आरोपी जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं. भोंदू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार म्हणजे एक मंद मतिमंद मुलीचा सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्या तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार, त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
1: म्हणजे एकूणच सगळ्यांनी घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
0: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले पण सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका आणि दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न। शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश। आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती। त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली। भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत केल्यावर राष्ट्रपतींनी या नियुक्त्यांना मंजुरी दिल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेश 2026 जारी केल्यानंतर ही नियुक्ती झाली। या अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे। शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या। समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या। शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी

0: तळातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते, यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या।
1: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं। छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है। ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता। लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि अपने से अनेक युवाओं ने विभिन्न
0: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमा हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। म्यानमाचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या। म्यानमाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल लाईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं। म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं। या भेटीत म्यानमाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत। भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत। कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं। वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, त्याचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत। गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रुपरेषा जाहीर केली होती। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तर प्रतीकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं सीबीएसईनं जाहीर केलं आहे। हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील, तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तर प्रतीकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल, असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील। गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा असं यात म्हटलं आहे। इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे। गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे। इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा। रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे। दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता, मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं। त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या, तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करायला सांगण्यात आलं होतं। ज्यांनी केवायसी केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं।

0: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
1: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारला असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल, मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरुपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026 अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानान ओम्बा रुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे. मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तसं त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा. पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ. निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू. इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात

कंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबारुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोनपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरुपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4-8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध

आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेले असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाहीये. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागस्ता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते. म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टीव्ही समोर बसायचं, एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण.

असते. पण मित्रांनो, नॉस्टॅल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडंसं दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टॅल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडतं.

निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टॅल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकट पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टॅल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टॅल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय

0: खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीज पुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍपचा इच्छित हो 558 किलोहर्ट्स अर्थात 567.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवरही आम्ही आपल्या सोबत आहोत. श्रोते, संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गानं प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षांमध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयात ही फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणी येते. अशीच ती परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व किती होतं? तर 304 बिलियन युएस डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व किती होतं? तर 21 बिलियन युएस डॉलर्स. आज परिस्थिती काय? म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं? तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती? तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं? तर आपला जीडीपीचा ग्रोथ रेट हा 6.5% या वेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये, गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन युएस डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झालेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला? गोल्ड रिझर्व ते 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन युएस डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं? तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशनी हो, रोखीने होत असे. तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात. जनधन आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थेमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. जीएसटी, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण, कारण आपल्या निर्यात तरी वाढेल. आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे, हे फरक आहे, तो कमी कसा करता येईल? तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर

0: एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये पीएलआय स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट, म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिएंटवर होत होता तो आता होईनासा झालाय. त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय. म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण तर इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी ईज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणीचं निराकरण, म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून त्या उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे, आज भारत सरकारचे जे धोरण आहे त्यामुळे निश्चितच ईज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची, म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याचीही सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारणविरहित कर्ज मिळणं कठीण असायचं, म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने सीजीटीएमएससी द्वारा तारणविरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत. म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. त्याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो कणाच मोडला होता, कारण उद्योग बंद अर्थव्यवस्था ठप्प अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं कर्ज घेतलं होतं त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचं फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना, म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळाच्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण, देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास, दळणवळण सुधारणेमुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नियाण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याच्यावर तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर

0: तर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात जे भारताचं आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोतेहो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. तर मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
0: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपसहित 558 किलोहर्ट्ज अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: नमस्कार श्रोतेहो, 103.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30

0: वाजलेत प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। मंडळी, आज आहे मंगळवार। भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 2 जून 2026। कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार। पाणलोट विकास कार्यक्रम राबवा, गावातला दुष्काळ कायमचा हटवा। कार्यक्रमात आता यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शनांतर्गत गणेश नलावडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रकल्प संचालक आत्मा विभाग सातारा यांची खत आणि खतांचे प्रकार याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
0: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार। किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत। शेतकरी बंधू भगिनींनो, हंगामाची सुरुवात झाली की आपली फार मोठी घाई होत असते। हंगामाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारची कामं, व्यवस्थापनातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबींवर आपण लक्ष केंद्रित करत असतो। बियाण्यांपासून बीजप्रक्रिया, उगवण क्षमता या बऱ्याचशा गोष्टींवर आपण लक्ष देत असतो। खतं आणि बी बियाणं खरेदी करण्याची सुद्धा घाई आता सध्याच्या काळात आपली सुरू असते। याच्या अगोदर आपण माती परीक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे। कात्र आपल्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे, आपल्याला काय वापरणं गरजेचं आहे, कशा प्रकारची पीक पद्धती ठेवणं अपेक्षित आहे, या सर्व गोष्टींचा आढावा जर आपल्याला अगोदरच असेल तर बरीचशी शेतीची कामं करायला बरीचसं सोपं पडतं। खतांचा सहभाग आपल्या या शेती व्यवसायामध्ये फार मोठ्या स्वरूपात आहे। खतांचे प्रकार काय काय आहेत हे तर तुम्हाला माहितच आहे, परंतु संतुलित खतांचा वापर करणं सुद्धा सध्याच्या काळामध्ये अतिशय गरजेचं आहे। खतं कुठल्या काळामध्ये कुठली वापरली पाहिजेत, अतिरिक्त खतं जर वापरली गेली तर काय परिणाम होऊ शकतो पिकांवर, पर्यावरणावर, आपल्या मानवी आरोग्यावर आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या जमिनीवर जे घातक परिणाम होत आहेत ते परिणाम किती त्रासदायक होऊ शकतात, त्याचबरोबर रासायनिक खतं वापरत असताना जर संतुलित प्रमाणात वापरलं तर किती फायदा होऊ शकतो आणि रासायनिक खताला पर्यायी खतं म्हणून आपण कशा प्रकारची खतं वापरू शकतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं सुद्धा सध्याच्या काळात अतिशय गरजेचं आहे। कारण हाच काळ आपल्याला अभ्यासाचा काळ आहे, इथून पुढे आपला हंगाम सुरू होणार आहे, त्यामुळे या सुरुवातीच्या काळात आपण या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे। आपण याचविषयी बोलणार आहोत आणि याविषयीचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रकल्प संचालक आत्मा विभाग कार्यालय सातारा येथील सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्था गणेश नलावडे सर। नलावडे सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत, नमस्कार।
2: नमस्कार
0: नलावडे सर, हंगाम म्हटलं की शेतकऱ्यांची प्रचंड घाई असते। बी बियाण्याची खरेदी असेल, खतांची खरेदी असेल, पूर्व मशागत असेल, जे शेतकरी आत्मनिर्भर आहेत, प्रयोगशील आहेत, ते सुद्धा माती परीक्षणाकडे सुद्धा वळलेले असतात की जेणेकरून भविष्यात ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या पिकांना देण्यासाठी काय केलं पाहिजे याचा अभ्यास सुद्धा शेतकरी करत असतात। मुळात ही खतं म्हणजे नेमकी काय आहेत आणि खतांचे प्रकार कुठले कुठले पडतात याविषयी काय सांगाल सुरुवातीला?
2: खत म्हणजे कसं आहे की पिकांची वाढ होण्यासाठी, नंतर उत्पादनात वाढ करण्यासाठी जमिनीमध्ये आपण जे मिसळतो नैसर्गिकरित्या असतील किंवा कारखान्यात तयार असतील त्यांना आपण खते म्हणतो। तर खते पिकांना आवश्यक पोषण द्रव्य पुरवतात, जसे की फॉस्फरस असेल, नायट्रोजन असेल, पोटॅश असेल, आणि ही खतं पुरवून जमिनीची सुपीकता वाढवतात, पिकांची उत्तम वाढ होते आणि आपल्याला पिकांचं उत्पादन वाढण्यास मदत होते।
0: बरोबर।
2: आता खतांचे आपल्याला अवेलेबल जे खतांचे प्रकार आहेत ते रासायनिक खत आहेत, जैविक खत आहेत, सेंद्रिय खत आहेत,
0: हिरवळीची खतं आहेत, अशी बरीचशी खतं आहेत की पर्यायी खतं म्हणून आपण रासायनिक खतांना वापरू शकतो। रासायनिक खतांचा फार मोठा सहभाग शेतकरी आपल्या शेती उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं करत असतात, त्याविषयी काय सांगाल?
2: तर रासायनिक खतं जी आहेत ती जनरली बाजारात सहज उपलब्ध आहेत, जी कारखान्यामध्ये खनिज पदार्थापासून किंवा रसायनापासून तयार केली जातात। या रासायनिक खतांमध्ये मुख्यतः नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, असे त्वरित पोषक द्रव्ये मिळतात। त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य जी पुरवणारी खतं आहेत यामध्ये नत्र पुरवणारी खतं आहेत, नत्र पुरवठा करणारी खतं आहेत, फॉस्फरस पुरवठा करणारी खतं आहेत, पालाशयुक्त खतं आहेत। त्याच्यामध्ये नत्रयुक्त जी खतं आहेत यामध्ये नत्रयुक्त खतापासून पिकांना आपल्याला नायट्रोजन मिळतंय आणि हे मुख्यतः आपल्याला खतांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत।
0: खरं
2: आणि बाजारमध्ये त्या युरिया, अमोनियम सल्फेट आपल्याला मिळतात युरिया। आता स्फुरदयुक्त खतं जे आहेत ते सिंगल सुपर फॉस्फेट या नावाने आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत आणि हे मुलांच्या विकासासाठी उपयुक्त आहेत। आता पालाशयुक्त खतं आहेत ते यामधून पोटॅश अन्नद्रव्याचा आपल्याला पुरवठा केला जातो। बाजारामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश या नावाने आपल्याला पालाशयुक्त खतं आपण पिकांना पुरवू शकतो आणि ह्या पालाशयुक्त खतांच्यामुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते।

0: तसेच काही खतामधून आपल्याला एकापेक्षा जास्त अन्नद्रव्य मिळतात. उदाहरणार्थ म्हणजे संयुक्त खत असेल, मिश्र खत असेल, त्यामध्ये डीएपी आहे 15-15 आहे, 24-24 आहे, 20-20 आहे.
1: ह्या प्रकारची खतं आहेत की जी या खतांमधून मुख्य अन्नद्रव्ये पिकाला पुरवली जातात. मग त्याच पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा वापरली जातात. मग सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त खतं कुठली कुठली आहेत आणि त्याचे काय उपयोग आहेत?
0: सूक्ष्म अन्नद्रव्य ते पिकांना अत्यंत कमी प्रमाणात लागतात, परंतु त्याचं जर अभावामुळे आपल्याला उत्पादनात घट येऊ शकते.
1: बरोबर.
0: पिकांच्या उत्तम वाढीसाठी असेल, फुलऱ्यासाठी असेल, फळ धारण्यासाठी असेल, तर सूक्ष्म अन्नद्रव्य अत्यंत आवश्यक असतात. तर याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते येतात? तर फेरस आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, मॅंगनीज आहे, कॉपर आहे, मॉलिब्डेनम आहे, ही महत्वाची सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. तर आपल्याला बाजारामध्ये फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, बोरॉन, बोरॅक्स, मॅंगनीज सल्फेट, कॉपर सल्फेट या नावाने आपल्याला जमिनीमध्ये मिक्स करण्यासाठी अवेलेबल आहेत. याच्यामध्ये जे हे जे आपण बघितलं फेरस, झिंक, बोरॉन, मॅंगनीज, कॉपर, हे जमिनीतून आपल्याला जर द्यायचे असेल, याचं मिश्रण आहे ग्रेड एक या नावाने, तर ते साधारण 25 किलो हेक्टरी प्रमाणे 100 किलो शेणखतामध्ये मिक्स करून किमान आठवडाभर तरी मुरवून द्यावी, याने आपल्याला रिझल्ट चांगला मिळेल.
1: अच्छा, म्हणजे मुख्य अन्नद्रव्य महत्वाची तर आहेतच, पण सूक्ष्म अन्नद्रव्य कमी प्रमाणात लागत असली तरी सुद्धा ती महत्वाची आहेत, कारण पिकाच्या वाढीच्या योग्य काळामध्ये पिकापर्यंत पोहोचणं ती अतिशय गरजेची आहे. सर, आपल्या सातारा जिल्ह्यातला बराचसा शेतकरी वर्ग आता ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा सुद्धा वापर करतोय की जेणेकरून पाण्याची बचत व्हावी. मग पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा काय सहभाग आहे आपल्या या पिकाच्या वाढीमध्ये आणि कुठली खतं आहेत?
0: विद्राव्य खतं म्हणजे वॉटर सोल्युबल जी खतं आहेत ती 100% पाण्यात विरघळणारी खतं आहेत. ही खत आपण पिकांना थेट फवारणीद्वारे किंवा ड्रीपद्वारे देऊ शकतोय. आणि पारंपरिक खतापेक्षा ह्या खतांचं प्रमाण कमी लागतंय, पण रिझल्ट याचा चांगला मिळतोय. आता बाजारामध्ये जे ग्रेड आहेत उपलब्ध, 1919 आहे, 12160 आहे, 13045 आहे, 0524 आहे, 0050 आहे, तर ही खतं आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आता 1919 जे आहे ग्रेड, ह्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश या खताचं समप्रमाणात पुरवठा केला जातो. हे पिकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये पिकांना
1: गरजेचं आहे.
0: 12160 ते पिकांच्या मुळाच्या प्राथमिक अवस्थेत, म्हणजे मुळांची वाढ होण्यासाठी, फुटवे निघण्यासाठी 12160 आपण वापर करावा. 0524 साधारण फुले लागल्यानंतर आणि ज्यावेळेस फळ पक्वतेच्या अवस्थेत असेल त्यावेळेस 0524 वापर करावा, आणि ह्याच्यामुळे फळांची जी गुणवत्ता आहे ती चांगली राहते. 13045 आणि 0050 हे साधारण ज्यावेळेस आपला पिकांची काढणी सुरू आहे किंवा भाजीपाल्याचं किंवा त्याची काढणी सुरू आहे त्यावेळेस या काळात फळ पोसण्याच्या साठी ही पालाची कमतरता दूर करतो. 13045 आणि 0050 आता ह्याच्यामध्ये फक्त एकच काळजी घ्यावी की कॅल्शियम नायट्रेट जे खत आहे ते स्फुरदयुक्त खतं किंवा सल्फेटयुक्त खतामध्ये मिसळून देऊ नये.
1: अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या काळजीपूर्वक करणं पण गरजेचं आहे आणि योग्य काळात पिकांपर्यंत ही खतं पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे, त्याचा तरच त्याचा परिणाम आपल्याला जाणवणार आहे. सर, आतापर्यंत आपण रासायनिक खतं, मुख्य अन्नद्रव्य पुरवणारी खतं कुठली आहेत, पाण्यात विरघळणारी खतं कुठली आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा करणारी खतं कुठली आहेत, ही सगळी खतं अगदी योग्य पद्धतीनं सांगितली, पण या खतांचा अतिरिक्त वापर झाला तर त्याचा परिणाम हा जमिनीवर जाणवणार आहे. तो परिणाम काय असणार आहे? कारण शिफारशीत खतं मात्रा द्या असं आपण नेहमी आपल्या शेतकरी बंधूंना सांगत असतो, पण शेतकरी बंधूंचं शेजारच्या शेतकऱ्यांनी जास्त खतं घातली की आपण जास्त खतं घालायची अशी स्पर्धा सुद्धा असते, मग याचा परिणाम काय काय जाणवू शकतो जमिनीवर?
0: आता रासायनिक खतं बाजारात सहज उपलब्ध होतात. रासायनिक खतं टाकली की पिकाचे उत्पादनात वाढ होते.
1: बरोबर.
0: जलद गतीनं पिकं वाढतात, पिकांना पोषण त्वरित मिळते, परंतु याचा वापर अयोग्य पद्धतीनं आणि अति प्रमाणात होतोय आणि याच्यामुळे जमिनी हानिकारक परिणाम होत चाललाय. जमिनीचा पोत बिघडतोय, जमिनीतील जे सूक्ष्म जीवाणू आहेत याचा ऱ्हास होत चाललाय. गांडूळ जे आहेत त्याचा ऱ्हास होत चाललाय. नंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याचा पण ऱ्हास होतोय, म्हणजे आणि जमिनीची सुपीकता कमी झाल्यामुळं पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध होत नाहीत, जमिनीत क्षारांचं प्रमाण वाढतंय आणि अमोनियम किंवा गंधयुक्त जरी खतांचा प्रमाण जास्त वापर झाला तर जमिनीचा पीएच कमी होऊन जमीन ऍसिडिक होते आणि या खतांच्या अतिवापरामुळे पाण्याची धारण क्षमता कमी होत चालली, त्यामुळे जमीन
1: नापीक होत चालली किंवा आरोग्य बिघडत चाललंय. बरोबर. आता ही खतं जी आहेत ती तुम्ही जसं सांगितलं की मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, सहज उपलब्ध आहेत, म्हणून त्याचा वापर हा अतिरिक्त प्रमाणात केला जातोय, जसा जमिनीवर ह्याचा परिणाम

0: होतोय, तसाच त्याचा पिकावर पण परिणाम होतोय. मग तो परिणाम काय जाणवायला लागलाय?
1: पिकांवरती रासायनिक खताच्या वापरामुळे वनस्पतीची वाढ होते, पण त्याची नैसर्गिकरित्या जी रोगप्रतिकारक जी शक्ती आहे ती पिकाची कमी होते, आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे कीटकनाशकांचा खर्च वाढतोय, परिणामी आपला उत्पादन खर्च वाढतोय. तसंच पिकांच्या रसायनामध्ये अंश उतरल्यामुळे पिकाची पौष्टिकता पण कमी होते.
0: अच्छा, आणि पिकाला काळोखी जरी आली तरी शाखीय वाढ होते, त्यामुळे फलधारणा किंवा फुलधारणा होण्याचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. सर, याच्यामध्ये युरिया खताचा वापर हा शेतकरी खूप मोठ्या स्वरूपात करतो, काय परिणाम होऊ शकतो, आणि संतुलित खत वापरलं ते तर काय चांगला फायदा कसा होऊ शकतो, याविषयी काय सांगाल?
1: उदाहरणार्थ युरियाचा जर जास्त वापर झाला जमिनीमध्ये तर जमिनीचा पोत खराब होतोय, तसंच मानवी आरोग्यावर पण त्याचा गंभीर परिणाम होतोय. रासायनिक खताचा वापर करून पिकवलेली अन्नद्रव्य फळे आणि भाज्यांमध्ये नायट्रेटचं पण प्रमाण वाढतंय.
0: सर, जसं खतांच्या अतिरिक्त वापराचा जमिनीवर आणि पिकांवर परिणाम होतोय, तसाच परिणाम आपल्या पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर पण सध्या जाणवतोय, मग ते परिणाम काय आहेत?
1: बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतोय, त्याचबरोबर मानवी आरोग्यावर पण परिणाम होतोय. रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेली अन्नधान्य असतील, फळे असतील किंवा भाज्यांमध्ये रसायनांचं प्रमाण जास्त होतंय, आणि या रेसिड्यूमुळे किंवा ह्या पदार्थांच्या दीर्घकालीन सेवनामुळे आपल्याला शरीरामध्ये कॅन्सर होण्याचा धोका आहे, किंवा त्याचं प्रदूषित पाणी पिल्यामुळं पोटदुखीचा पण किंवा उलट्या याच्या पण समस्या उद्भवतात. खतात मिसळलेले जडधातू असतील, कॅडमियम असतील, याचा पण आपल्याला किडनी किंवा यकृतावर हानी पोहोचू शकतात. हे पर्यावरणाच्या बाबतीत पण जे आपण खतं देतो जमिनीतून आणि त्या पाण्यात मिक्स झाली तर त्याचे जे आपले पाण्याचे स्रोत आहेत ते पण खराब होतात.
0: बरोबर, आणि इनडायरेक्टली त्याचा परिणाम जमिनीवर आणि मानवी आरोग्यावर हे होतच आहे. सर, म्हणजे संतुलित खतांचा वापर करणं सध्याच्या काळामध्ये फार गरजेचं आहे. संतुलित खतं जर वापरली तरच आपल्याला फायदा हा चांगल्या पद्धतीनं जाणवणार आहे. म्हणजे खतं तर आपल्याला वापरायचीच आहेत, रासायनिक खतं जरी असली तरी सुद्धा त्याचे दर सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. मग त्याच्यासाठी काही पर्यायी खतांचा वापर शेतकरी बंधूंनी करणं गरजेचं आहे का, आणि कुठली पर्यायी खतं म्हणून वापरली पाहिजेत?
1: तर रासायनिक खतांना पर्याय म्हणून आपण सेंद्रिय खतं किंवा जैविक खतं वापरणं ही काळाची गरज आहे. आणि सेंद्रिय खतं वापरले तर जमिनीचा पोत सुधारतोय, त्याची उत्पादन क्षमता जमिनीची वाढते, उत्पादन आपल्याला शाश्वत मिळतंय. जमिनीचे रासायनिक गुणधर्म असतील, जैविक गुणधर्म असतील, भौतिक गुणधर्म असतील, त्याच्यामध्ये सुधारणा होते. नंतर सेंद्रिय खतांच्या वापरामुळे स्फुरद हा जे अन्नद्रव्य त्याचा पुरवठा होतोय, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होतोय. तर आपल्याला रासायनिक खतांना पर्याय म्हणून सेंद्रिय खतं, जसे की शेणखत आहे, गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत आहे, हिरवळीची खत आहेत, ह्याचा आपण वापर करू शकतो.
0: बरोबर,
1: आणि रासायनिक खतावरती जे आपलं अवलंबत्व आहे 20-25% आपण त्याच्यामध्ये कमी होत आहे. म्हणजे आपण जर ह्याचा वापर केला तर आपोआपच रासायनिक खतांचं प्रमाण वाढवण्याचं कमी होत आहे, आणि शिवाय पिकांच्या उत्पादनात पण 10-20% मध्ये शाश्वत वाढ होते.
0: खरं, सेंद्रिय खतं ही रासायनिक खतांना पर्यायी खतं म्हणून वापरली पाहिजेत. सर, सध्या शेतकरी हिरवळीच्या खतांचा सुद्धा वापर करतोय, किती फायदा आहे हिरवळीची खतं तयार करून जमिनीमध्ये गाडली तर, आणि ती योग्य वेळी गाडणं किती महत्वाचं आहे?
1: हिरवळीची खतांचा जर वापर केला तर आपल्या सेंद्रिय कार्बनचं प्रमाण वाढते जमिनीतील, सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते, आणि जमिनीत जे स्थिर झालेले अन्नद्रव्य आहेत ते पिकांना मिळतात. आता चुनखडीयुक्त जमीन असतील किंवा चोपन जमीन असतील तर त्यांना सुधारण्यासाठी हिरवळीचा अत्यंत उपयोग होतो. हिरवळीची खतं कोणती आहेत तर समजा ताग आहे, दहीचे आहेत, चवळी आहे, गिलरेट शेडे आहे, याचा वापर आपण करू शकतोय. आणि ही कधी वापरायची तर साधारण पेरणीच्या आपण पूर्व मशागतीपूर्वी ताग दहीच्या बियाणं पेरावं, आणि साधारण पीक फुलवऱ्यात 50-60 दिवसात येतं. 50-60 दिवसाचं पीक झाल्यानंतर त्याचं जमिनीमध्ये गाडावं, त्याच्या रोटावेटरनं किंवा नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडून पाणी द्यावे. आणि हिरवळीच्या खतांमुळे काय होतं तर पाण्याची बचत होते, आणि पिकाच्या उत्पादनामध्ये 10-20% वाढ होते.
0: आणि मला वाटते आपोआपच जमिनीमध्ये जो पोत बिघडलेला आहे तो सुधारायला सुद्धा या हिरवळीच्या खतांमुळे मदत होतीये. सर, मग तुम्ही जीवाणू खतांचा सुद्धा वापर करा असा उल्लेख केला होता की पर्यायी खत म्हणून जीवाणू खतं वापरू शकतात, मग त्याच्याविषयी काय सांगाल?
1: जीवाणू खत म्हणजे काय तर सूक्ष्म जीवांचा वापर करून जे तयार केले नैसर्गिक खत आहेत, याच्यामध्ये जे पिकांना नत्राचा पुरवठा केला जातोय, स्फुरदाचा पुरवठा केला जातोय, आणि या पिकांच्या मुळे पिकांची साधारण 15-20% वाढ होते.

0: आणि खतांचा खर्च हा 15 ते 25% कमी होतो आणि ही जीवाणू खत आहे ती कमी खर्चिक आहेत. आता जीवाणू खतामध्ये कसं आहे, नत्र स्थिरीकरण करणारी खत आहेत याच्यामध्ये रायझोबीम येते. रायझोबीम काय येतं, द्विदल पिकांच्या किंवा शेंगावर्गीय पिकांच्या मुळावरती गाठी निर्माण करून हवेतील नत्र जे ते मुळाद्वारे शोषण करून पिकांना उपलब्ध करून देते.
1: बरोबर.
0: आता हे जे आता खरीप हंगामध्ये जे शेतकरी सोयाबीन पेरणार आहेत, सोयाबीनसाठी किंवा भुईमुगासाठी रायझोबीमचा वापर करू शकतात.
1: म्हणजे बीज प्रक्रिया
0: म्हणून. बरोबर. ह्याच्यामध्ये ॲसिडोवेक्टर जे आहे, ॲसिडोवेक्टर ते ऊस किंवा शर्करायुक्त जी पिक आहेत यामध्ये वापरू शकतो ॲसिडोवेक्टर. नंतर ॲझोटोवेक्टर आहे, ॲझोटोवेक्टर हे एकदल पिकांना तृणधान्य भाजीपाला किंवा फळ पिकांना ॲझोटोवेक्टर हे जीवाणू आपण वापरू शकतो. तर ॲझोटोवेक्टर, ॲसिडोवेक्टर बैल किंवा रायझोबियम हे पिकांना नत्र उपलब्ध करून देतात.
1: बरं.
0: आता आजोला आहे, एक निळे हिरवे शेवाळ आहे, ते भात पिकामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. हे पण पिकांना नत्राचाच उपलब्ध करून देतो, नत्र उपलब्ध करून देतो. ह्याच्यामध्ये जीवाणू खतामध्ये पण स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत. साधारणतः जमिनीतील स्फुरद जो आहे जमिनीमध्ये, तो उपलब्ध स्फुरदाच्या फक्त 10 ते 15% स्फुरद पिकांना उपयोग उपलब्ध होतो. उरलेला जो 85 ते 90% स्फुरद आहे विद्राव्य स्वरूपात जमीन शिल्लक राहतो. तर हे स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत ते काय करतात, तर हे जे विद्राव्य स्वरूपातला स्फुरद आहे तो पिकांना उपलब्ध करून देतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे शेतकऱ्यांनी पण ह्याचा स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर करावा. ते बाजारामध्ये लिक्विड स्वरूपात पण आहे,
1: पावडर फॉर्ममध्ये
0: पण आहे. नंतर पालाश विरघळणारे जीवाणू आहेत, त्याच्यामध्ये पण जमिनीमध्ये जो उपलब्ध पालाश आहे त्याच्या फक्त 60 ते 70% पालाश फक्त पिकांना उपलब्ध होतो. उरलेला जो 30 ते 40% तो पिकांना उपलब्ध होत नाही. तर हा पालाश विरघळणारे जीवाणू हा विद्राव्य स्वरूपातील जे पालाश आहे ते विद्राव्य स्वरूपात रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळे ही जर जीवाणूंचा खताचा वापर केला तर आपोआपच रासायनिक खतांचा वापर कमी होईल. ह्याच्यामध्ये वापरण्याची पद्धत कशी आहे, तर हे आपण बीज प्रक्रियेद्वारे वापरू शकतो. ह्याच्यामध्ये 250 ग्रॅम जे आहे रायझोबीम असेल, ॲझोटोवेक्टर असेल, ते साधारण 10 किलो बियाणांना त्याचा वापर करावा बीज प्रक्रिया पेरणीच्या वेळेस. आणि भात किंवा भाजीपाल्यांची रोपे याच्या साधारण द्रावणामध्ये 10 ते 15 मिनिटे बुडवून त्याची लागण करावी. तसेच समजा जर लिक्विडमध्ये जर असेल जीवाणू खते त्याचा वापर ड्रीप मधून पण देऊ शकतो.
1: डायरेक्ट ते आपल्या जमिनीला आपल्या पिकांच्या मुळापर्यंत
0: पोहोचू शकतो,
1: मिळू शकतं. सर, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही खतं वापरायची, खतांचे उपयोग, खतांचा परिणाम, खतांचा फायदा, हे सगळं जितकं गरजेचं आहे तितकं ही खतं वापरण्याच्या अगोदर जमिनीची आरोग्य पत्रिका काढणं अतिशय गरजेचं आहे. मग माती परीक्षण केल्यामुळं किती फायदा होऊ शकतो आणि खतांवरचा खर्च किती कमी होऊ शकतो?
0: माती परीक्षण हा जमिनीच्या आरोग्याचा पाय आहे. तर माती परीक्षण जर केलं आणि जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार जर पिकांना अन्नद्रव्यांची जर पुरवठा केला तर आपल्याला बराचसा आपला खर्च रासायनिक खत जे आपण जास्त वापरतो त्याचा आपोआपच त्याचं प्रमाण कमी होईल. यासाठी काय करावं, तर पहिल्यांदा शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावं आणि माती परीक्षणाच्या आधारित खतांचा संतुलित वापर करावा. आणि माती परीक्षण केल्यामुळं आपल्याला जमिनीमध्ये किती अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे हे समजतं. तसंच जमिनीमध्ये कोणती खतं द्यावीत हे पण आपल्याला समजतं. आपोआपच माती परीक्षणामुळे खतं वापरल्यास खतांच्या खर्चात बचत होते आणि संतुलित खत व्यवस्थापन आपल्याला निश्चित करता येतो.
1: बरोबर. माती परीक्षणामध्ये आपल्याला कशाचा वापर काय कमी आहे, खतांची कुठली मात्रा देणं गरजेचं आहे, मुख्य अन्नद्रव्याचं प्रमाण काय आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य कशी दिली पाहिजेत, याचा एक आराखडा आपल्याला माती परीक्षणामुळे मिळतो. त्यामुळे आपोआपच कुठली खतं वापरली पाहिजेत आणि अतिरिक्त खतं न वापरणं किती फायद्याचं आहे याचा अंदाज आपल्याला माती परीक्षणानुसार येतो. सर, ह्याच्यामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन किती महत्वाचं आहे, म्हणजे जसं माती परीक्षणानुसार खतं मात्रा जर दिल्या तर खर्च वाचू शकतो, त्याच पद्धतीनं एकात्मिक खत व्यवस्थापन किती महत्वाचं आहे की जेणेकरून भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल?
0: एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणजे काय, तर जमिनीची सुपीकता ठेवण्यासाठी, पिकांचे जास्तीत जास्त आणि दर्जेदार उत्पादनासाठी सेंद्रिय रासायनिक खतांचा जैविक खतांचा समतोल आणि एकत्रित वापर करणे होय. तर याच्यामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापन करताना शेतकरी बंधूंनी काय करावं, तर सेंद्रिय खतांचा 35 ते 40% वापर करावा.
1: बरोबर.
0: जैविक खतांचा 20 ते 25% वापर करावा. रासायनिक खतांचा साधारण

0: 40-25% वापर करावा. समजा नत्रयुक्त खत आहेत, नत्रयुक्त खत आहेत ते जास्त कालावधी असणाऱ्या पिकांना, उदाहरणार्थ ऊस, तर त्यांना विभागून द्यावं.
1: सर, शेतकरी बंधू युरिया आणि डीएपीचा फार मोठ्या स्वरूपात वापर करतो आपला पीक उत्पादन वाढावं किंवा आपली आर्थिक उत्पादन वाढावं या दृष्टीनं, पण युरिया आणि डीएपीचा योग्य वापर करणं सुद्धा फार गरजेचं आहे. म्हणजे जास्त वापरण्यापेक्षा योग्य पद्धतीने वापरलं तर त्याचा चांगला परिणाम जाणवणार आहे. मग त्याविषयी काय सांगाल?
0: युरिया स्वस्त असल्यामुळे लोक जास्त वापरतात, शेतकरी जास्त वापरतात, पण अतिवापराचे दुष्परिणाम जसे युरियाचा जास्त प्रमाण झाल्यामुळे काय होतं, पिकांची काळोखी वाढते, पण ती रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.

0: मातीमध्ये पेरून किंवा माती आडच द्यावा, ह्याच्यामध्ये युरियाची संपूर्ण मात्रा एकदाच न देता 2 ते 3 हप्त्यामध्ये विभागून द्यावी. तसेच जास्तीत जास्त नीम कोटेड युरियाचा वापर करावा, जेणेकरून नत्राची कार्यक्षमता वाढेल. तसेच बाजारामध्ये युरियाचा वापर कमी करून नॅनो युरिया ज्या अवेलेबल आहे त्या नॅनो युरियाचा पण वापर करावा शेतकऱ्यांनी. डीएपी पण शेतकऱ्यांना वापरताना की पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी जमिनीत देणे सर्वात उत्तम आहे. ते उघड्यावर न देता पेरून द्यावं, तर मग त्याच्यामध्ये समजा पेरून न देता तसंच टाकलं तर नत्राचं नुकसान होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये सोयाबीन आणि भुईमुग पिकासाठी डीएपीला पर्याय म्हणून आपण 10:26:26 वापरू शकतोय, 12:32:16 वापरू शकतोय. तसंच सोयाबीन आणि भुईमुगाला सिंगल सुपर फॉस्फेट आणि गंधकाचा वापर करावा.
1: अच्छा, पर्यायी खतं म्हणून सुद्धा आहे डीएपीला की ज्याचा वापर आपण करू शकतो, फक्त तो योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. सर, आपण आपल्या शेतकरी बंधूंना खतांचा वापर कसा करायचा किंवा अतिरिक्त खतांचा काय काय परिणाम होऊ शकतो किंवा एकात्मिक खत व्यवस्थापन किती महत्वाचं आहे, कसं केलं पाहिजे याविषयी सांगितलं. पण कितीही करत असलं तरी दरवेळेस शेतकरी बंधूंमध्ये याची जागरूकता निर्माण करणं आपल्याला दरवेळेस जाणवतं की शेतकऱ्यांमध्ये ही जागरूकता निर्माण झाली पाहिजे. मग त्या संदर्भात संतुलित खतांचा वापर करण्यासाठी कृषी विभाग आता सध्या काय कार्य करत आहे?
0: खताचा जो अतिरिक्त वापर किंवा बेसुमार वापरामुळे जो जमिनीवर परिणाम होतोय, मानवी आरोग्यावर परिणाम होतोय, पर्यावरणावरती परिणाम होतोय, पिकांच्यावरती जो परिणाम होतोय, याच्यामुळे कृषी विभागामार्फत एक मोहीम राबवण्यात येत आहे. खतांचा संतुलित वापर करण्यासाठी शेती शाळा असतील, शेतकरी प्रशिक्षण असतील, सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अवगत करण्यात येत आहे की खतं कशी वापरावीत, माती परीक्षण करूनच द्यावीत, त्याचा संतुलित वापर करावा. ह्या मोहिमेअंतर्गत संतुलित खत वापराबाबत व्यापक परिणामात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. आणि रासायनिक खतांना पर्यायी खत म्हणून जैविक खतांचा वापर करावा, सेंद्रिय खतांचा वापर करावा, कंपोस्ट खत वापरावं, जीवामृतचा वापर करावा, जैविक खतांचा वापर करावा, या बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. याच्यामध्ये तर या आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि माती परीक्षणानुसारच खतांचा वापर करावा, रासायनिक खतांना पर्यायी म्हणून सेंद्रिय खतांचा वापर करावा, आणि रासायनिक खतं वापरत असताना योग्य प्रकारचं खत वापरायची योग्य वेळ, योग्य पद्धत, योग्य मात्रा आणि योग्य जागा या पंचसूत्रीचा वापर करावा.
1: बरोबर, म्हणजे खतांचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आपला खर्च वाढत चाललेला आहे, का खर्च वाढतोय, परवडत नाहीये शेती करणं, याच्यामध्ये हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे व्यवस्थापनामध्ये की खतं मात्रा देताना शिफारशीत खतं मात्रा देणं गरजेचं आहे. आपली ही जी कृषी विभागाची मोहीम आहे त्याच्यामध्ये सहभाग घेऊन नेमकं आपलं कुठं चुकतंय आणि काय सुधारणा केली पाहिजे याच्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. सर, नक्कीच या मोहिमेमध्ये आपले सर्व शेतकरी सहभागी होतील अशी आपण आशा करूया. तुम्ही ही जी माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत खत आणि खतांचे प्रकार याविषयी गणेश नलवडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रकल्प संचालक आत्मा विभाग सातारा यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
1: कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: मॅडम नमस्कार.
3: नमस्ते.
2: बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याच्याबद्दल आपण बोलतोय. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की पाणी साठवणूक आणि त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे. आता पावसाचं पाणी आडवा आणि जिरवा तंत्रज्ञान सुद्धा खूप महत्वाचं आहे की ज्या योगे भूजल पातळी जी आहे ती आपल्याला वाढवता येऊ शकते. मग हे आडवा आणि जिरवा तंत्रज्ञान कशा पद्धतीनं वापरलं गेलं पाहिजे या हंगामासाठी?
3: पावसाचं पाणी आडवा आणि जिरवा तंत्रज्ञान म्हणजे शेतात आणि क्षेत्रात पावसाचं वाहून जाणारं पाणी म्हणजे रन ऑफ आडवायचंय आणि ते जमिनीत झिरपवून इन्फिल्ट्रेशन करून भूजल पातळीत वाढ करायची. आता याची काही मुख्य तंत्र आहेत म्हणजे समोच्च बंधारे आहेत किंवा बायोलॉजिकल बंडिंग आपण ज्याला म्हणतो. शेताच्या उतारावर समोच्च रेषांमध्ये मातीची किंवा गवतांची बांध घालून पावसाचं पाणी थांबवणं हे बंधारे जमिनीच्या उतारावर पाणी अडवतात आणि हळूहळू ते पाणी जमिनीत झिरपलं जातं. आता सीसीटी समोच्च ट्रेंच

0: ज्याचं डोंगराळ किंवा जमिनीच्या उताराच्या बाजूने 30 ते 45 सेंटीमीटर खोलीवर आणि 45 ते 60 सेंटीमीटर रुंद असे समोच्च ट्रेंच किंवा चर आहेत, हे 5 ते 10 मीटरच्या अंतरावर हे खोदल्या जातात. पाऊस आला की हे ट्रेंचमध्ये काय होतं, पाणी साठलं जातं आणि ते हळूहळू जमिनीत झिरपलं पण जातं. तर पावसाच्या पाण्याच्या वाहतूक मार्ग शोधून त्या ठिकाणी शेततळ किंवा पाझर तलाव हे केले पाहिजेत. साठवलेलं पाणी रब्बी हंगाम किंवा उन्हाळी हंगाम आहे, सिंचन असेल, जनावरांसाठी असेल, एवढंच काय, तुम्ही अगदी मत्स्य शेती जरी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला हे उपयुक्त आहे. आणि उरलेलं पाणी हे हळूहळू हळू करत भूजलात ते झिरपलं सुद्धा जातं.
1: बरोबर.
0: सरी वरंबा पद्धत एक आहे. ओलावा टिकवण्यासाठी उताराच्या विरुद्ध सरी आणि वरंबे पद्धतीने मशागत केली जाते. त्याच्यामुळे काय होतं, पाणी थांबवलं जातं आणि ते झिरपलं जातं. मग त्याच्यामुळे काय होतं, धूप आणि पोषकांची हानी आहे ती कमी केली जाते. नाला बंधारे एक आहेत. शेतीच्या आसपासच्या नाल्यांमध्ये ठिकठिकाणी तुम्ही नाला बांध करू शकता, बंधारे बांधू शकता, पाणी अडवून त्याच्या आसपासच्या विहिरींना आणि क्षेत्राला पाणी झिरपेपर्यंत लाभ मिळत राहतो. म्हणजे आता तुमच्या शेताच्या अशा 2-3 ठिकाणी समजा विहिरी आहेत आणि तिथूनच एखादी वगळ नदीची जर गेली असेल आणि तिथं तुम्ही जर छोटे छोटे बंधारे केले, ते पाणी काय होतं, जे खूप फुल स्पीडने जे वाहत जातं उतारावर तर ते अडवलं जातं आणि खूप काळ एकाच ठिकाणी स्थिर झाल्यामुळे पाणी हळूहळू स्थिर होतं आणि आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याची पातळी त्याच्यामुळे वाढली जाते. हा फायदा करून आपल्याला घेता आला पाहिजे. छोट्या छोट्या नदी किंवा वगळी आपल्याला वाटतात पण त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा हा करून घेता येऊ शकतो. याच्यामुळे काय होतो, मातीचा ओलावा हा टिकून राहण्याला मदत होते. पिकाचं तुमच्या उत्पादन वाढतं कारण त्याला पाणी ज्यावेळी गरज आहे पिकाला त्यावेळी तुम्हाला पाणी देता येतं. भूजलाच्या पातळीत तुमच्या वाढ होते. भूजल पुन्हा पुनर्भरण होत राहतं. मातीची धूप पोषक झीज हे कमी होत राहतं. उशिरा पाऊस आला किंवा पावसाळ्यात खूप जास्त खंड पडला तरी सुद्धा हे बदललेलं पीक नियोजन करणं हे तुम्हाला खूप महत्वाचं ठरतं आणि या ठिकाणी पाणी हा महत्वाचा घटक आहे जो तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे याच्यामुळे. त्यामुळे लवकर पिकणाऱ्या कमी कालावधीच्या वाणांची निवड करा. अगदी मध्यम आणि भारी जमीन असेल तर सोयाबीन आहे किंवा ज्वारी आहे, हे अशी कमी दिवसाची हलकी पिकं तुम्ही निवडू शकताय. तर समजा हलकी किंवा मध्यम जमीन आहे त्या ठिकाणी बाजरी निवडा ना तुम्ही असं, किंवा तीळ करा, वरी करा. आंतरपीक पद्धतींचा वापर करायला हवाय. म्हणजे तुम्ही सोयाबीन तूर आहे, बाजरी आणि तूर आहे अशा पद्धतीनं पेरणी करा. त्या बियाण्यांवर प्रक्रिया करा. दर्जेदार बियाणं वापरलं पाहिजे. सुरुवातीला आपल्याला त्याचं पिकांची संख्या व्यवस्थित तुम्हाला ठेवली पाहिजे. खतांचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं पाहिजे. ओलावा टिकवण्यासाठी सरीवरंबा पद्धती वापरा. ब्रॉड बेड फरो BBF या पद्धतीचा वापर करून पेरणी करा. पाणी साचलं तर ते निचरा कसं होईल यासाठी चर काढून ठेवा. जास्त उशीर झाला पेरणीसाठी तुम्हाला समजा तर सूर्यफूल आहे, बाजरी आहे, नाही का, म्हणजे याच्यासाठी सुद्धा तुम्ही काही ना काही ऑप्शन्स निवडून ठेवा हे अगोदर करणं खूप गरजेचं आहे. रब्बीसाठी हरभरा आहे, गहू आहे, ही पर्यायी पिकंही आत्ताच ठरवून ठेवा. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी अडवायचं आणि जिरवायचं, पण याचबरोबर पाणी वापर करण्यासाठी जे आपण ठिबक संच बसवा असं शेतकऱ्यांना सांगतो पण ती योग्य वेळ कोणती असायला हवी आहे, तर योग्य वेळ म्हणजे जमिनीची मशागत किंवा तुमची जी खत देऊन झाले किंवा गादी वाफे करून झाले आणि पिकांची लागवड होण्याच्या आधीच तुमची ठिबकची लाईन आणि एकूण यंत्रणा आहे ती अगोदर बसली पाहिजे. म्हणजे पेरणी किंवा रोपांची लागण झाली की लगेच तुम्हाला त्याचं सिंचन हे सुरू करता यायला हवं. यात पण कसं आहे, पिकांची लागवड होण्यापूर्वीच तुम्ही ठिबकची टाकी आहे, मुख्य लाईन आहे, साईड लाईन आहे, वॉल्स आहेत, फिल्टर सिस्टीम आहे, ही पूर्ण तुमची तयार असली पाहिजे. आणि लागवड झाल्यावर मग तुमच्या ड्रिपरनी ते पाणी व्यवस्थित येईल, म्हणजे ते अगोदर नियोजन केलं पाहिजे. आता फळबागांसाठी नवीन फळबागा करायच्या असल्या लागवडीपूर्वी सेटअप करा. म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्हाला योग्य ओलाव्याचं व्यवस्थापन करणं शक्य होणार आहे आणि साठवलेल्या पाण्याचा वापर अगदी काटेकोरपणे करता येऊ शकतं तुम्हाला. याच्यामुळे पेरणी लागवडीनंतर केल्यानंतर तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा पाणी देता येते, उत्पन्न वाढतं, खत टाकता येतं, वाऱ्यावर नियंत्रण मिळतं आणि महत्वाचं म्हणजे मातीतला ओलावा हा कायम जपून ठेवता येतो.
1: नक्कीच. म्हणून तर आपण हे पाणी अडवा आणि जिरवा तंत्रज्ञान वापरणं खूप महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.
3: बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथेच संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.